229 नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सुप्रभात श्रोते हो, पहाटेचे 5:55 झाले आहेत. श्रोते हो, आज वार शनिवार, भारतीय सौरतिथी 11 आश्विन शके 1948 अर्थात दिनांक 3 ऑक्टोबर 2026. आमच्या प्रथम प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, आमचं हे प्रसारण FM बँड 102 MHz सोबतच न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण ऐकू शकता. चला तर मग करूया कार्यक्रमांना सुरुवात. ऐकूयात कार्यक्रमाच्या आरंभी मंगलध्वनी.

श्रुती उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनेवादन आपण ऐकतात. पहाटेच्या या मंगलप्रसंगी प्रभात हा राग आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो नमस्कार. साखरेच्या एका कणात आपल्याला गोडवा मिळतो. वाळूच्या एका कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते. एक फूल दुरूनच त्याच्या न दिसणाऱ्या सुगंधाने आपल्याला आकर्षित करते. कमी आयुष्य असणारं फुलपाखरू सुद्धा काही क्षण आपल्याला वेड लावतं. पंचमहाभूतांपासून तुम्ही आम्ही सर्वजण बनलो ह्या साऱ्याच गोष्टी पूर्णत चमत्कारिकच वाटतात. खरंच निसर्ग म्हणजे निसर्गच. आपण खूप कंटाळलो त्यावेळी ताजेतवाने वाटण्यासाठी, निवांतपणाची अनुभूती घेण्यासाठी आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो. त्या रम्य अशा वातावरणातून ऊर्जा मिळवितो. निसर्ग आपले मन प्रसन्न करतो, आपल्याला दिलासा देतो, फुलवितो, खुलवितो, आपल्या अनेक गरजा तो पूर्ण करतो. निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर तो आपल्याला स्फूर्ती देतो, आपल्याशी हितगुज साधतो. अगदी भल्या पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट जणू लगीन घाईच दर्शवितो. तुम्हा सर्वांना कधी निवांत क्षणी खारुताई भेटल्या तर काही क्षण तिची गंमत तुम्ही निश्चितच न्याहाळा. अहो, तिची लगबग क्षणात झाडावर, क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, लागलीच जमिनीवर, परंतु तिची फूर्ती पाहून मन अगदी थक्क होतं. माझ्या घरी एक जास्वंदाचं झाड आहे. दर 8-15 दिवसांनी त्याला एक सुंदरसं फूल येतं, अगदी मोठं, तजेलदार, रंगीत. एका छोट्याशा कळीतून ते केव्हा फुलून येतं हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. घरातील आम्हा सर्वांचे अगदी खुलून स्वागत करतं. सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन जातं, वाऱ्याबरोबर डोलतं, पण जसजशी सायंकाळ होते तसे ते कोमेजू लागते. दुसऱ्या दिवशी तर सुकून जाते, सरते शेवटी मातीत मिसळून जाते. मित्रांनो, त्या फुलाचं आयुष्य फक्त एक दिवसाचं होतं, परंतु ते आयुष्यसुद्धा नवचैतन्याने बहरलेलं होतं. आपणही आपले आयुर्मान कमी असो वा अधिक, जास्वंदासारखं परिपूर्णतेने जगायला हवं, नाही का? एका खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर गेलो असता समोर अथांग पसरलेला समुद्र आणि त्याच्याकडेने कोरीव शिल्पासारखे पाण्यामुळे आकार बदललेले खडक पाहिले. पाणी अतिशय सौम्य, खडक तर अगदी दणकट. तरीही वर्षानुवर्षे रोज लाटांचा मारा झाल्याने खडकाचे रूप पालटले. पाणी वाहेल

0: तसे आकार त्या खडकाला येत होते. तसेच आपल्या आयुष्यातसुद्धा खूप समस्या असतात, त्या तुलनेने आपण तर खूपच लहान, पण जर आपण टिकून राहिलो तर नक्कीच जिंकू. सिमेंटच्या रस्त्यावर कधीकधी भेगा पडतात व त्यातून एक इवलसं हिरवं पातं डोकं वर काढतं. मोठ्या दगडी भिंतीवर पिंपळ अथवा वडाचं झाड उगवतं. या सर्वांना त्यांना लागणाऱ्या आवश्यक बाबी एवढ्या विपरीत परिस्थितीत कुठून मिळत असतील, पण तरीही ते तिथं दिमाखात टिकून असतात. मला वाटते निसर्ग यातून आपल्याला खूप काही ना काही बोलता शिकून जात असेल, म्हणून आपणही कधी समस्यांना घाबरून डगमगले नाही पाहिजे. झाडांची पानगळ होताना आपण पाहतो, ना पान, ना फूल, ना फळ, सारं काही संपून जातं. पशुपक्षीसुद्धा त्याच्याकडे फिरकत नाहीत, परंतु वसंत ऋतूंच्या आगमनानंतर तेच झाड पुन्हा बहरू लागतं. त्याची ती नयनरम्य हिरवळ पुन्हा दिसते, फुले फळे येतात, पक्षी आनंदाने परत येतात, घरटी करतात. सारं काही विस्मयकारकच वाटतं. म्हणून आपणही लक्षात ठेवावे की येणारा दुःखाचा दिवस पाठीमागून सुखसुद्धा घेऊन येतच असतो. कुत्र्यांच्या पिल्लांना लळा लावला की लगेच त्याचं शेपटी हलवणं लागलीच दिसतं. मुंग्यांची रांग पाहिली की शिस्तीत चालणं आठवतं. कोळ्याचं जाळं पाहिलं की कामातील चिवटपणा जाणवतो. सुगरणीचा खोपा तर आदर्शच. आकाशातील अनगिनत तारे, इंद्रधनुष्याची कमाल, ढगांचा लपंडाव, नदीतील लव्हाळे, वाऱ्यावर स्वार झालेलं पिंपळाचं पान, एका अळीचं सुंदर फुलपाखरात झालेलं रूपांतर, खरंच या निसर्गाची किमया पाहत पाहत आपल्या जीवनाचं सुद्धा सोनं होऊन जाईल. धन्यवाद.
1: शुधु विचार शलाका हा कार्यक्रम आपण ऐकलात. निसर्ग याविषयी अजय महाजन यांचे विचार आपण ऐकत होता. 229° N अर्थात 13.5 KHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. शुधु आता आनंद घेऊयात मंगल प्रभात या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेली भूपाळी.

श्रोतेहो, भूपाळी आपण ऐकत होता सुमन कल्याणपूर यांच्या मधुर स्वरात. ही भूपाळी रचली होती मधुसूदन कालेलकर यांनी आणि संगीतकार होते गजानन आणि द्वारकानाथ. मंगलप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात पुढील रचना ऐकूयात. संत ज्ञानेश्वर महाराज रचित, गायली आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतू, सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही रचना आपण ऐकली, संत ज्ञानेश्वर महाराज रचित. ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली भक्तिरचना.

शोधे हो पांडुरंग विठुराया विठुमाऊली म्हणजे आपली सगळ्यांची मायबाप. तर या विठ्ठलाचं लेकरांवरचं प्रेम अतिशय अगाध. संतांच्या अभंगातून आणि भक्तांच्या भावनेतून प्रगट होणारा हा विठुराया आपल्या प्रत्येक भक्ताला प्रेमानं जवळ करतो. विठ्ठलाच्या माय आणि बाप या रूपाच्या या वात्सल्य रूपाचं सुंदर दर्शन घडवणारे हे गीत आताच आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले यांनी आणि संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकूया कार्यक्रमात यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना विष्णुमय जग. संगीतकार आहेत शांक नील.

शुद्ध विष्णुमय जग. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून संपूर्ण विश्वात परमेश्वराचं अस्तित्व असल्याची सुंदर अनुभूती मिळते. चराचरात भरून राहिलेल्या या विष्णू तत्वाचं दर्शन घडवणारी ही भक्तिरचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण स्वरातून मनाला अधिकच भावते आणि मन विष्णुमय होऊन भक्तीत लीन होऊन जातं. ऐकूया श्रोते हो, याच भक्तिरसात डुंबण्यासाठी आणखी एक भक्तिरचना. गात आहेत जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे. संकलन आणि संगीत आहे सुधीर मोघे यांचं. तर ही रचना आहे श्रोते हो संत रामदास स्वामी यांची.

आवश्यक आहे. पाळी सुरू असलेल्या महिलांनी पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी, तर पाळी थांबलेल्या पोस्ट मेनोपॉझल महिलांनी महिन्यातील एक ठराविक तारीख ठरवून ती तपासणी करावी. ही तपासणी करताना आरशासमोर उभे राहून स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत काही बदल दिसतोय का हे पहावे. त्यानंतर झोपून किंवा आंघोळ करताना हाताच्या मधल्या तीन बोटांनी गोलाकार फिरवत स्तनात आणि काखेत कोणतीही गाठ जाणवते का

विविध भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. श्रोतू, आता वळूयात आपल्या रूपरेषेकडे. सातवं

0: विविध भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. श्रोतू, आता वळूयात आपल्या रूपरेषेकडे. सात
1: नव्वद आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
0: श्रोतू, आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आपण ऐकलं. आता ऐकूयात हरवलेल्या व्यक्तीसंबंधी निवेदन. श्रोतू हो, राजू जयराम हिवाळे, वय आहे 30 वर्ष, लहुजीनगर, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथे राहतात. दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी सरकारी दवाखाना परभणी येथून हे बेपत्ता झाले आहेत. यांचं वर्णन असं, रंग सावळा, उंची 5 फूट 5 इंच, शरीर सडपातळ, चेहरा लांबट, नाक सरळ, पेहराव पांढरा शर्ट व निळी पॅन्ट, भाषा मराठी आणि हिंदी. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास समोरील पत्त्यावर संपर्क साधा. छोटूबाई जयराम हिवाळे, लहुजीनगर, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. दूरध्वनी क्रमांक 97-63-60-28-96 किंवा पोलीस स्टेशनचा नंबर आहे 024-52-22-04-50. सापडून देणाऱ्या व्यक्तीस बक्षीस दिलं जाईल. श्रोतेहो, हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं निवेदन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर श्रोतेहो, प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान ऐकूया हे वाद्यसंगीत.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही बालसंगोपन रजेचा लाभ देण्याची महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. 1000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. शेतीचे अचूक पंचनामे करून अधिकाधिक मोबदला देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, महसूल मंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल आणखी 6 सुवर्ण पदकं, भारताची पदक तालिकेत 5व्या स्थानी झेप. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारकडे बालसंगोपन रजेबाबतच्या शिफारसी सादर केल्या आहेत. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही प्रसूती तसंच बालसंगोपन विषयक लाभ देण्यासह खासगी क्षेत्रात बालसंगोपन रजा लिंगनिरपेक्ष करणं, भरपगारी पितृत्व रजा अनिवार्य करणं आणि 2030 पर्यंत 5 लाख शिशु संगोपन केंद्र उभारणं आदी शिफारसींचा समावेश आहे. 90% अधिक महिला कामगार प्रभावी संरक्षणाच्या कक्षेत येत नसल्याचं निदर्शनास आल्यानं आयोगानं या शिफारसी केल्या. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला सार्वत्रिक आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य करण्याचा प्रस्तावही आयोगानं दिला आहे. दत्तक आणि प्रसूती पश्चात मातांसाठी रजेचा कालावधी 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याच्या प्रस्तावाचाही यात समावेश आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला बालविकास विभागानं संयुक्तपणे 1000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. या मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पुण्याच्या डेक्कन पदव्युत्तर महाविद्यालय आणि संशोधन संस्थेत अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. आज अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला झालेला हा निर्णय महाराष्ट्रासह देश विदेशातील मराठीजनांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीनं प्रवाशांसाठीचा आवडेल तेथे कोठेही प्रवास पास आता ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या 4 आणि 7 दिवसांचे ऑनलाईन पास मिळवता येणार आहेत. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह मोबाईल अॅप्लिकेशनमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे. दुष्काळग्रस्त शेतीचे अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेकटा मंडळात पीक स्थितीची पाहणी केल्यानंतर बावनकुळे बोलत होते. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचं तसंच डीपीडीसी जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी दुष्काळी कामांकडे वळवल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: केंद्र सरकार राज्य सरकारची आणि पीक विमा योजनेची मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल याकरता आमचं काम चालू आहे. यावर्षी डीपीसी फंड जो आहे, जिल्हा नियोजन समितीचे फंड्स आहे, तो आम्ही आता दुष्काळावर डायव्हर्ट केला आहे. सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि सरकार या ठिकाणी 100% शेतकऱ्याच्या पाठीशी राहील. बँकांनी कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याला वेठीस धरू नये.
0: दरम्यान छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात दगडवाडी तसंच बदनापूर तालुक्यातील वरुडी इथं महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. जालना विश्रामगृहात महसूल मंत्र्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157वी जयंती तसंच दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता मोहिमेसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आलं. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यातील पणजी इथं आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाच्या वृत्तसंकलनासाठी माध्यम प्रतिनिधींना येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट

0: साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. अटल इनोव्हेशन मिशन हा याचाच एक भाग आहे. आज या अभियानाविषयी जाणून घेऊ.
1: विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी सरकारनं अटल इनोव्हेशन मिशनची सुरुवात केली. नीती आयोगाच्या अंतर्गत 2016 सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शाळांपासून स्टार्टअपपर्यंत नवोन्मेष परिसंस्था निर्माण करणं हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे.
2: ये लैब भारत के युवाओं बड़े सपने देखने और उन्हें हासिल करने का विश्वास जगाती है और मुझे पूरा भरोसा है कि हमारे युवा अपनी एनर्जी, अपने एंथुजियाज्म और अपनी स्पिरिट ऑफ एंटरप्राइज से मैं पक्का मानता हूं आपको सरप्राइज कर सकते हैं.
1: देशभरात 10,000 अटल टिंकरिंग लॅब सद्यस्थितीत कार्यरत असून त्यातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी नवकल्पना आणि तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत.
0: जपानमध्ये आईची नागोया इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आता 16 सुवर्णपदकांसह 76 पदकं जिंकून पदक तालिकेत 5 क्रमांकावर पोहोचला आहे. काल दिवसभरात भारतानं 6 सुवर्णपदकांची कमाई केली. हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं चीनच्या संघाचा 1-0 पराभव केला. कुस्तीपटू सुजित कलकल तर मुष्टीयुद्धात अंकुश पंघाल, परवीन हुडा तसंच लवलीना बोरगोहेन यांनी सुवर्णपदकं पटकावली. महिलांच्या रिकर्व तिरंदाजी संघानं दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व संघाला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय क्रीडा प्राधिकरण साई केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या यशदीप भोगे यानं धीरज बोमदेवरा आणि नीरज चौहान यांच्या साथीनं ही कामगिरी केली. रिकर्व मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारातही

0: एंथुसिएज्म और अपनी स्पिरिट ऑफ एंटरप्राइज से मैं पक्का मानता हूं आपको सरप्राइज कर सकते हैं।
1: देशभरात 10,000 अटल टिंकरिंग लॅब सद्यस्थितीत कार्यरत असून त्यातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी नवकल्पना आणि तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत।
2: जपानमध्ये आईची नागोया इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आता 16 सुवर्णपदकांसह 76 पदकं जिंकून पदक तालिकेत 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे। काल दिवसभरात भारतानं 6 सुवर्णपदकांची कमाई केली। हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं चीनच्या संघाचा 1-0 पराभव केला। कुस्तीपटू सुजित कलकल तर मुष्टीयुद्धात अंकुश पंघाल, परवीन हुडा तसंच लवलीना बोरगोहेन यांनी सुवर्णपदकं पटकावली। महिलांच्या रिकर्व तिरंदाजी संघानं दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं। पुरुषांच्या रिकर्व संघाला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय क्रीडा प्राधिकरण साई केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या यशदीप भोगे यानं धीरज बोमदेवरा आणि नीरज चौहान यांच्या साथीनं ही कामगिरी केली। रिकर्व मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारातही

0: 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला. 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. पण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेज त्यांना म्हणत होती, अरे फोन कट करा, जाऊ तिकडे, काय होईल ते होईल, आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो, आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघातक. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही, नवीनच आहे
0: सगळ्यांसाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: सर, हेच नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची.
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसणे. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कुणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कुणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे, आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत, आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

शुद्ध 7:40 झालेत. दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी

0: 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीय? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
1: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घर.
3: दोनशे 29.9 meters अर्थात 13.5 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, 7:40 झालेत. दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी ऐकूया श्रोतो एक जाहिरात.
4: झाली सोय.
0: कशाची?
4: पिंकीच्या फीची.
0: बघू, 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
1: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 October मंगळवार रोजी 9:00 ते

0: 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीय? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
1: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घसरणे.

श्रोतेहो, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची ही रचना आपण ऐकलीत. गात होत्या उषा मंगेशकर. ऐकूया श्रोतेहो उषा मंगेशकर यांच्या मधुर स्वरातील आणखी एक रचना.

श्रोते हो, प्रेमाच्या नाजूक भावना, मनातील हळुवार स्पंदनं आणि सुरांची सुंदर गुंफण या सगळ्यांचा मनमोहक अनुभव आताच आपण घेतलात. आपण आताच ऐकलं या सगळ्यांचा अनुभव देणारे हे छानसं गीत साजनी सई ग. उषा मंगेशकर यांच्या गोड आणि भावपूर्ण आवाजानं सजलेलं ही गीत आपल्याला नक्कीच भुरळ घालतं. ऐकूया श्रोते हो कार्यक्रमातील पुढील गीत अरुण दाते यांच्या स्वरात. गीताचे बोल आहेत, सूर मागू तुला मी कसे.

श्रुती हो, प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी शब्दांचीच गरज असते असं नाही. कधी नजरेतून, कधी सुरातून, तर कधी मनातल्या भावना व्यक्त होतात त्या या आवाजातून. अरुण दाते यांच्या मखमली आणि भावस्पर्शी आवाजातील हे गीत प्रेमाची एक हळुवार अनुभूतीच तर देऊन जातं ना. ऐकूया श्रुती हो, अरुण दाते यांच्या स्वरातील आणखी एक रचना.

श्रोते हो, अरुंधती आणि भावरचना असं वाटतं ऐकवतच राहावेत, पण आपल्यालाही वेळेचं बंधन आहेच. श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात आम्ही ठीक 8 वाजता आपला निरोप घेऊ. त्यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र अनुक्रमे दिल्ली आणि मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 8:40 वन्य प्राणी सप्ताह दिनानिमित्त समन्वित रूपक मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान आनंद घेऊया या गीताचा.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बाल संगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTO अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. अमेरिकेतील मिलवॉकी इथं झालेल्या G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी विविध केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी भारताची भूमिका मांडली. काही देशांमधील सरकारी पाठिंब्यांमुळे अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं, त्यामुळे डम्पिंग अर्थात इतर देशांच्या बाजारपेठांमध्ये अतिस्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर माल विक्रीची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी WTO नियमांनुसार अँटी डम्पिंग शुल्क आणि इतर आवश्यक उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात असं पियुष गोयल यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं 186,000 कोटी रुपयांच्या हरित ऊर्जा मार्गिकेच्या 3र्या टप्प्याला दिलेल्या मंजुरीचं संयुक्त राष्ट्रांनी स्वागत केलं आहे. ही योजना देशातील जनता आणि अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असंही संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विभागाचे कार्यकारी सचिव सायमन स्टील यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वीज ग्रीड बळकटीकरण आणि बॅटरी स्टोरेजच्या या उपक्रमामुळे भारताला आपली वाढती अक्षय ऊर्जा क्षमता वापरण्यास आणि विजेची वाढती गरज पूर्ण करण्यास मदत मिळेल. तसंच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर राहण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असं स्टील यांनी म्हटलं आहे. इंधनाचे वाढते दर कमी करण्याच्या उद्देशानं G7 देशांनी 4 महिन्यांच्या कालावधीत 10 कोटी बॅरल्स तेल बाजारात आणण्याला मान्यता दिली आहे. यामध्ये पहिल्या 20 दिवसात मोठ्या प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. अमेरिकेत डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्यानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर दबाव वाढला होता आणि त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. भारत आणि नेदरलँड्स दरम्यान कृषीविषयक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नेदरलँड्सचे कृषी मंत्री सिल्वियो एरकेन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या या बैठकीत आधुनिक तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृषी उत्पादकता वाढवण्याच्या निर्धाराचा उभय देशांनी पुनरुच्चार केला. नवी दिल्लीत द्विवार्षिक नौदल कमांडर परिषद काल पार पडली. या 3 दिवसांच्या परिषदेत कार्यान्वयन सज्जता, दळणवळण, देखभाल, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींवर विचारमंथन करण्यात आलं. भारतीय नौदलानं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं केलेल्या प्रयत्नांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. तर सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा अवलंब अधिक वेगानं करून याबाबत देशांतर्गत क्षमता सक्षम करण्याची गरज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी अधोरेखित केली. बालसंगोपनासाठी आई आणि वडिलांना दिल्या जाणाऱ्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. खासगी क्षेत्रात बालसंगोपनासाठी लिंगभेद विरहित रजा लागू करणं म्हणजेच वडिलांनाही पगारी रजा देण्याची शिफारस आयोगानं केली आहे. असंघटित क्षेत्र तसंच कामगार वर्गाला देखील मातृत्व आणि बालसंगोपन रजेची सुविधा द्यावी आणि 2030 पर्यंत 5 लाख पाळणाघरांची स्थापना करण्यासंदर्भातही शिफारस करण्यात आली आहे. आयोगानं या शिफारशी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास मंत्रालय तसंच श्रम मंत्रालयाला पाठवल्या आहेत. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची

मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. जगभरातील भारतीय दूतावासांनीही काल महात्मा गांधींची 127वी जयंती साजरी केली आणि त्यानिमित्त सत्य, शांतता आणि अहिंसा या त्यांच्या संदेशांचं शाश्वत महत्व अधोरेखित केलं. चीन, जपान

नंदा परसुरे यांनी गायलेलं हे गीत होतं, मंगेश पाडगावकर यांचं. कार्यक्रमात यानंतर दीपक परांजपे यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत ऐकूया.

0: अपूर्व गाडगीळ जोशी यांनी गायलेलं सायली गोखले यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया गौतम करंदीकर यांनी गायलेलं श्रीकृष्ण बेडेकर यांचं गीत.
1: दोनशे एकोणतीस अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर शोधो आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. ऐका आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
4: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
5: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का? अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
4: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
5: अगं होय होय, असं म्हण, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला. या लक्ष्मी

0: लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
1: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे? लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समुद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
0: अगं होय तर.
1: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
0: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रुतो आपण ऐकतात आकाशवाणीचं परभणी केंद्र, मध्यम लहरी 1305 kHz.
3: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं, ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या

संगीताशी जोडलेलं अतूट असं नातं. म्हणूनच विविध भारती म्हणजे खरंच देश की सुरीली धडकन. आजच्या या खास दिनानिमित्त काही सुरेल गीतांची ही छोटीशी मैफल आपण अनुभवूयात. चला तर या सुरांच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूयात. ऐकूयात कार्यक्रमातील सुरुवातीची रचना दामिनी या चित्रपटातून.

एखादी धून जुने आठवणी जागवते तर एखादा आवाज नकळत ओठांवर हसू आणतो. विविध भारतीनं अशाच असंख्य आठवणी आपल्या पदरात बांधल्या आहेत. ऐकूया श्रोते हो आपल्या या कार्यक्रमातील पुढील रचना. कहो ना प्यार है या चित्रपटातून

शोध हो, भाषा वेगळी असू शकते, पिढ्या वेगळ्या असू शकतात, पण संगीताची भाषा मात्र सगळ्यांना एकत्र आणते. म्हणूनच विविध भारतीचे सूर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेत राहिले. ऐकूया शोध हो याच सुरेल भावनेला समर्पित ही पुढील रचना.

श्रुतो गायकांचे स्वर, संगीतकारांच्या कल्पना, गीतकारांचे शब्द आणि वादकांची साथ या सगळ्यांनी मिळून भारतीय चित्रपट संगीताचं समृद्ध विश्व निर्माण केलं. विविध भारतीनं या संगीतविश्वाचा आनंद पिढ्यानं पिढ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलं. श्रुतो या सर्व कलावंतांना मनापासून सलाम करूयात आणि ऐकूयात कार्यक्रमातील पुढील गीत.

श्रोते हो, गाणी संपतात, कार्यक्रम संपतात, पण सुरांनी दिलेला आनंद कधीच संपत नाही. विविध भारती, आकाशवाणी आणि श्रोते यांचं नातंही असंच काहीसं आहे ना. काळाच्या पलीकडे जाणारं, आठवणींमध्ये सदैव जिवंत राहणारं, या लाडक्या संगीत सेवेचा प्रवास असाच बहरत राहो. आपल्या आयुष्यात आनंदाचे सूर असेच घुमत राहोत. विविध भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. श्रोते, या शुभेच्छांसह आपला लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता आम्ही इथे संपवित आहोत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. दरम्यान ऐकूया श्रोते हो आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.

0: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून, तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
1: श्रोतेहो ऐका, आमच्या आकाशवाणी केंद्रावरून परभणी आकाशवाणी केंद्र आपण ऐकत आहात 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवरून. ऐकूयात हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं एक निवेदन. राजू जयराम हिवाळे हे इसम, वय वर्ष 30, लहुजीनगर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील असून 25 सप्टेंबर 2026 रोजी सरकारी दवाखाना परभणी येथून बेपत्ता झाले आहेत. यांचं वर्णन असं आहे, रंग सावळा, उंची 5 फूट 5 इंच, शरीर सडपातळ, चेहरा लांबट, नाक सरळ, पेहराव पांढरा शर्ट आणि निळी पॅन्ट, भाषा मराठी आणि हिंदी. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास समोरील पत्त्यावर संपर्क करा. छोटूबाई जयराम हिवाळे राहणार लहुजीनगर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी. भ्रमणध्वनी क्रमांक 97-63-60-28-96. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 97-63-60-28-96. किंवा पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक आहे 024-52-22-04-50. श्रोतो दूरध्वनी क्रमांक पुन्हा ऐका 024-52-22-04-50. तेव्हा नक्की संपर्क करा, सापडून देणाऱ्यास बक्षीस दिलं जाईल. श्रोतो हरलेल्या व्यक्तीसंबंधीचं एक निवेदन आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
0: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं, ही सगळी ऍसिडिटीची

कारण नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.

0: राहते।
1: श्रोते हो, तुमच्या गोष्टी, तुमच्या आठवणी आणि तुमच्यासाठी निवडलेली गाणी घेऊन येतो कार्यक्रम सुरंगा मेला, आकाशवाणी परभणी FM 102 MHz वर दर शनिवारी 11:35 वाजून 35 मिनिटांनी।

श्रोतो, आज मात्र आपण ऐकणार आहात स्वरलहरी हा कार्यक्रम. ठीक 11:05 फोन संवाद असेल आनंद पोहनेरकर यांचा, गीतसंकलन वंदना सरपाते यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबळे. तेव्हा अवश्य ऐका 11:05 स्वरलहरी हा कार्यक्रम. श्रोतो, मध्यमलहरी 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, भावगीत रचना आपण ऐकत होता बेला शेंडे यांच्या स्वरात. संगीतकार होते आशिष मुजुमदार. ऐकूया कार्यक्रमातील पुढील रचना, कोळी गीत.

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात नाट्यगीतरचना आपण ऐकत होता. या रचनेसह मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. 10:15 वाजलेत. श्रोतेहो, आता आनंद घेऊयात एक ही फिल्म की गीत या कार्यक्रमाचा. आज आपण ऐकणार आहोत जान या चित्रपटातील आनंद बक्षी यांची काही निवडक गीतं. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. ऐकूया कार्यक्रमातील शीर्षक गीत.

की फिल्म के गीता कार्यक्रम या अंतर्गत आज जान या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेत आहोत. ऐकूयात कार्यक्रमात शेवटी उदित नारायण आणि साधना सरगम यांचा युगलस्वर.

श्रोते उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात जानिया चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि श्रोते या गीतासह एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. श्रोते या कार्यक्रमातून आम्ही आपल्याला निरोप घेत आहोत, सोबतच सुरू करीत आहोत आपला नवीन कार्यक्रम गाता रे हे मेरा दिल.

शुद्ध गाता रहे मेरा दिल। या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मी वंदना सराफ फुटाने सहर्ष स्वागत करते। नमस्कार रसिक श्रोते हो। हिंदी चित्रपट

सृष्टीत काही कलाकार असे असतात जे आपल्या अभिनयानं केवळ व्यक्तिरेखा साकारत नाहीत, तर त्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायमच्या जिवंत ठेवतात. असेच एक अष्टपैलू सहज सुंदर अभिनयाचे धनी म्हणजेच अभिनेते संजीव कुमार. कोशिश, आंधी, परिचय, अनामिका, शोले अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांच्या अभिनयाइतक्याच त्यांच्या चित्रपटातील गीतांनीही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण अनुभवणार आहोत संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेल्या काही अविस्मरणीय गीतांचा सुरेल नजराणा. श्रुतू, ऐकूया कार्यक्रमातील सुरुवातीची रचना पती पत्नी और वो या चित्रपटातून.

श्रोतेहो, संजीव कुमार हे गुजराती कुटुंबात जन्मलेले. घरची परिस्थिती हलाखीची. त्यांच्या कुटुंबाचा जरदोजीचा व्यवसाय होता. त्यात त्यांचे मन कधीच रमले नाही. त्यांना रंगपंच खुणावत होते. इष्टा या संस्थेमध्ये त्यांची हनगल साहेबांशी ओळख झाली आणि तिथे त्यांना पहिलीच भूमिका एक 60 वर्षांच्या वृद्धाची मिळाली आणि ती त्यांनी सुरेख निभावली. भविष्यकाळात त्यांनी जे एकसे वडकर एक असे वृद्धांचे रोल केले ते जणू ह्याची नांदीच होती. 1960 साली आलेल्या हम हिंदुस्थानी या चित्रपटात केवळ 2 मिनिटांच्या भूमिकेतून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर निशानमधील डबल रोल, पारखी नजरेच्या मेहमूदच्या पतीपत्नी चित्रपटातही त्यांचा रोल ठीकठाक होता. त्यानंतर खिलोना या चित्रपटानं त्यांना स्टार बनवलं. एक शायर काही कारणानं वेडा होतो आणि एका नर्तकीच्या सहवासानं सावरतो आणि जुने आयुष्य जगू लागतो. या भूमिकेला खूप कंगोरे होते. अगदी अभिनयाचा कस पाहणारे आणि संजीव कुमारांनी या भूमिकेचे सोने केले आणि रुपेरी पडदा आनंदून गेला. एक हाडाचा कलावंत त्याला भेटला. ऐकूया शो तू त्यांच्यावर चित्रित ही पुढील रचना.

हेलो, श्रुति हो अपने एक तहत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या अंतर्गत संजीव कुमार यांच्यावर आधारित काही गीतं आणि त्यांच्या कारकिर्दीतील प्रवासाविषयी आपण ऐकतो आहोत. राजेंद्र सिंग बेदी यांच्या दस्तकने त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं. अनुभव या समांतर चित्रपटातही त्यांची तनुजाबरोबरची भूमिका खूप गाजली. अनामिकामध्ये जया बादुरी यांचे ते प्रेमी होते, कोशिशमध्ये पती, परिचयमध्ये पिता, तर शोलेमध्ये जया बादुरी यांचे ते सासरे होते. कोशिशमध्ये त्यांनी हरिचरण माथुर

बहिऱ्या मुक्याची भूमिका केली होती. एकही संवाद न म्हणता केवळ चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांची भाषा, हास्य यांच्या साह्यानं रंगवलेला अभिनय खूप गाजला आणि त्यांना दुसरे नॅशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. जया बहादुरी यांची भक्कम साथ त्यांना होतीच. परिचयमध्येही गरिबीची झळ लागलेल्या हतबल बापाची भूमिका त्यांनी उत्तम केली. त्यांचे बीतीना बिताई रैन्या या गाण्यातील उच्चार पहावेत. श्रोतू ऐकूया त्यांच्यावर चित्रित आणखी एक ही रचना.

श्रोतेहो संजीव कुमार, शोले, शोलेतील ठाकूर बलदेव सिंग कोण विसरेल? आपल्या शौर्यानं गब्बरला पकडणारा पोलीस इन्स्पेक्टर. गब्बरनं आपल्या कुटुंबाचा संहार केल्यावर त्याच्या सुडाने पेटून उठलेला वीरू आणि जयची मदत घेताना त्यांच्या ताकदीला गंज न चढला नाही ना हे पडताळून पाहणारा. हात गमावल्यावर सुद्धा नुसत्या पायानं आणि आपल्या प्रचंड मनोबलासह गब्बरवर हल्ला करणारा, काहीसा अबोल, संयमी ठाकूर अशी ही भूमिका जणू संजीव कुमार यांच्यासाठीच लिहिली होती आणि त्याला त्यांनी 4 चांद लावले. ही भूमिका म्हणजे त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. ऐकूया शोतेहो पुढील रचना.

0: श्रोते हो विनोदी भूमिकेत संजीवजी लिलया रंगभरत. आठवा ना अंगूर, पती पत्नी, बीवी और बीवी, हिरो मंचली यातील लाजवाब भूमिका. भूमिकेत स्वतःला झोकून देणं, त्या भूमिकेचा पूर्ण अभ्यास करणं, त्यावर पुरेपूर मेहनत घेणं हे त्यांच्या रक्तातच होतं. म्हणूनच सत्यजित रे यांच्या शतरंज के खिलाडी यातील मिर्झा सज्जाद अली या भूमिकेतही ते चपकल बसले. त्यातील त्यांची लखनवी जुबान ऐकून थक्क होतो आपण. तसंच यात नवाबाची भूमिका करताना ते शतरंज खेळत, तेव्हा विचार करताना ते आपल्या भुवयांना स्पर्श करत, आपल्या भूमिकेत वैविध्य आणण्यासाठी त्यांची नेहमीच कोशिश असे. श्रोतू ऐकूया मंचली या चित्रपटातील ही रचना.
1: बन गया अच्छा
2: अच्छा जी.

शतो सुबह और शाम या इंडो इराणियन चित्रपटात गुलजार यांनी त्यांना हेरलं आणि मग परिचय, कोशेश, अंगूर, आंधी, मौसम, नमकीन अशा दर्जेदार चित्रपटांचा सिलसिला सुरू झाला. अंगूरमधील डबल रोल, विनोदी भूमिका ज्यातून त्यांनी रसिकांना खळखळून हसवलं. आंधीमध्ये सुचित्रा सेन या कसलेल्या बंगाली अभिनेत्रीसमोर ते तेवढ्याच ताकदीनं उभं राहिले. मौसममधील पश्चातापानं होरपळणाऱ्या डॉक्टर गिल यांना कोण विसरेल. शोधो ते फुरसत के रात दिन आठवण्यात आपणही रममान होतो. आपल्या नैसर्गिक अभिनयानं या गुणी कलाकारानं आपला स्वतंत्र असा प्रेक्षक वर्ग निर्माण केला. ऐकूयात त्यांच्यावर चित्रित ही छान रचना.

श्रोते हो, अनामिका चित्रपटातील मेरी भीगी भीगी सी पलकों पे रह गए हे गाणं केवळ प्रेमगीत नाही तर मनातील न बोललेल्या भावना व्यक्त करणारं गीत आहे. चित्रपटात संजीव कुमार यांनी साकारलेला जयदेव आणि जया बहादुरी यांनी साकारलेली अनामिका यांच्या नात्यात एक हळवी गुंतागुंत आहे. अनामिकेच्या आयुष्यातील गूढ आणि तिच्या मनातील भावनांचा वेध घेताना हे गाणं येतं. किशोर कुमार यांचा भावपूर्ण आवाज आणि आर डी बर्मन यांचं संगीत या गीताला एक वेगळीच भावस्पर्शी उंची देतं. काही भावना शब्दात व्यक्त होत नाहीत, त्या फक्त डोळ्यातून बरसतात. प्रेम, हुरहुर आणि मनातील ओलावा व्यक्त करणारं अनामिका चित्रपटातील हे सुंदर गीत संजीव कुमार आणि जया बहादुरी यांच्यावर चित्रित झालेलं. किशोर कुमार यांच्या आवाजातील हे अजरामर गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, संजीव कुमार यांचा प्रवास आणि त्यावर आधारित गीतं हा कार्यक्रम आपण इथे संपवणार नाही आहेत. आपण संजीव कुमार याविषयीची माहिती आणि त्यांच्यावर चित्रित बहारदार गीतांचा आनंद सोमवारी अर्थात 5 ऑक्टोबरला पुन्हा घेऊयात. तोपर्यंत नमस्कार. मी वंदना सराफ फुटाणे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून सर्व रसिक श्रोतांचा निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया श्रोते 5 तारखेला गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: शुद्ध गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. आपण एक तहात 229 अंश अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं परभणी केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. दरम्यान श्रोतू ऐकूया आमच्या कार्यक्रमांविषयीची काही निवेदनं.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि

0: परिणाम तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची.

0: येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येण्याची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे, ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
1: मध्यम लहरी 13.5 kHz श्रोते हो, आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत 229.9 kHz अर्थात 13.5 kHz वरून. श्रोतेहो, 11:05 होत आहेत. स्वरलहरी हा फोन संवादावर आधारित कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. फोनवर आपल्याशी संवाद साधलेला आहे आनंद पोहणेरकर यांनी. गीत संकलन वंदना सरपाते. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ऐकूया श्रोतेहो कार्यक्रम स्वरलहरी.

0: स्वरलहरी कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पोहनेरकरचा नमस्कार. ऐकूया तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील आवडती गाणी अर्थात स्वरलहरी या कार्यक्रमात. या कार्यक्रमासाठी गीत संकलन केलं आहे वंदना सरपाते आठवले यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. ऐकूया कार्यक्रम स्वरलहरी. हॅलो, कोण बोलताय?
1: मी राणी सावरगाव प्रभू बाबू स्वामी बोलतो.
0: राणी सावरगाव स्वामी सर बोलताय.
1: रेडिओ ऐकायचा छंद आहे. आपण कोण बोलता सर?
0: मी आनंद पोहनेरकर बोलतोय, आकाशवाणी परभणी केंद्र.
1: बर बर.
0: आज गीत कोणतं ऐकताय स्वामी सर सांगा.
1: गीत का? आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातले गीत.
0: आम्ही जातो आमच्या गावा.
1: ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
0: सामोरी
1: बस दिसले.
0: बर बर, काही हरकत नाही, आपण ऐकूया ते गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ, स्वर लहरी कार्यक्रम कोण बोलता है?
1: गोपाल नाथकर बोले लो।
0: बार बार कुठून बोलता गोपाल जी? आपण
1: साडे गाव, तालुका, जिल्हा परभणी।
0: साडे गाव।
1: हाँ,
0: बार बार काय करता आपण? व्यवसाय
1: शेती कर।
0: शेती करताय? बर, सध्या पावसामुळे तर अवघड झालंय शेतीचं।
1: हो, पाऊसच नाही।
0: पाऊसच नाही म्हणलं,
1: हो
0: दुष्काळ सदृश्य परिस्थिती। शासन म्हणतंय आता हळूहळू काय काय निकष लावतात त्याच्यावर
1: हो
0: अवलंबून आहे शेतकऱ्याचं सगळं।
1: हो ना, हो ना,
0: हां,
1: पाऊसच
0: पण
1: नाही
0: जी
1: सध्या।
0: काय मदत मिळते ती तुटपुंजीच असते।
1: हो, त्या मदतीने काय होणार आहे?
0: त्या मदतीनं काय होणार आहे? फक्त आता एक आहे
1: हाँ,
0: की संकट आलं तर शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे।
1: हो, आता
0: बरोबर आहे
1: बरोबर आहे
0: ना?
1: ती।
0: आज गाणं कोणतं ऐकतं सांगा?
1: गाणं चिमणी पाखरं म्हणलं।
0: चिमणी पाखरं मधलं ऐकायचं आहे?
1: हाँ, माझ्या सोन्याचा संसार।
0: बर, काय हरकत नाही,
1: हो
0: आपण ऐकूया ते गाणं। फोन केला त्याबद्दल
1: हो
0: धन्यवाद।
1: धन्यवाद सर।
0: धन्यवाद।

0: हॅलो, हां स्वरधारी कार्यक्रम,
1: हॅलो,
0: हां कोण बोलता आपण सांगा.
1: मी उत्तम बजरंग कोळी राहणार सौंदणी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर.
0: जिल्हा
1: सोलापूर,
0: सोलापूर. बर
1: हा
0: बर, आमच्या कार्यक्रम ॲपवर ऐकता सगळे मग.
1: हा न्यूज ऑन AIR.
0: हो, त्या ॲपवर सगळे कार्यक्रम ऐकतात आमचे.
1: हो, मोबाईल वर ऐकतो.
0: मोबाईल
1: आणि
0: वर.
1: सर, मी दुधाच्या डेअरी मध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतो.
0: बर बर बर,
1: हा,
0: चालतं.
1: संकलन घेतलं की गाडी भरली की गाडी बरोबर यावं लागतं.
0: हा, चालतं चालतं.
1: हा,
0: बरं, आज गीत कोणतं ऐकता कोळी सर सांगा.
1: आज बिंगरी चित्रपट आहे.
0: भिंगरी पिक्चर मधलं ऐकायचं गाणं.
1: हा, आणि
0: बर,
1: सर, आमच्या दुधा गाडीमध्ये FM अटॅच केलेलं आहे.
0: हा
1: काय,
0: हा
1: आता गाडी कलेक्ट करून चाललो गावाकडे.
0: हा
1: काय,
0: हा
1: मगापासून आपल्याला आता लागला फोन. आणि आमचे दुधाचे गाडी ड्रायव्हर ब्रह्मदेव बानोशे यांना मी सांगितलं, गाडी साईडला घ्या.
0: हा
1: काय,
0: हा
1: हा, फोन लागलेला आहे आपला, जरा बोलो
0: बर
1: म्हणलंय. आज पहिल्यांदा
0: बरोबर आहे.
1: बोलतोय मी
0: आता
1: आपल्या आकाशवाणीशी.
0: बरोबर, उत्तम राव, आता फोन लावला म्हणून तुम्ही गाडी बाजूला घेतली आहे,
1: हो, साईडला
0: पण
1: थांबलो आणि बोलायला चालू केलं.
0: हा पण नेहमी सुद्धा हेच लक्षात ठेवा,
1: हो, आपले
0: म्हणजे
1: नियम बोलत नाही मी.
0: फोन जरी आला
1: हा,
0: तरी आधी गाडी बाजूला घ्यायची आणि मग फोनवर बोलायचं.
1: हो ना.
0: चालते चालते.
1: महिना झाला आपला, तर सर काय फोनच लागेल ना, काय आज लागला बघा योग आला.
0: बर बर, आमचा योग झाला तुमच्याशी संभाषण
1: हो.
0: करण्याचा.

0: आप आपलं नाव काय आहे सर?
1: मी आनंद पोहनेरकर बोलतोय.
0: बर बर बर बर असं ते आमचे ओळख राहू द्या, आम्ही श्रोते आहेत तुमच्या आकाशवाणीचे.
1: हो हो हो, काही हरकत नाही.
0: मित्राचे नाव घेऊ का दोन?
1: हो सांगा सांगा.
0: राजेंद्र माने बेंबळे तालुका माळा काय हे आमचे मित्र आहेत आणि ते आपल्या आकाशवाणीने दिले बरं का मित्र?
1: बर बर बर,
0: ओळखी नव्हत्या आमच्या पण आकाशवाणीमुळं ओळखी झाल्या.
1: बर बर बर, फोनवरून आपण संपर्क साधता एकमेकाशी.
0: हा हा, नामदेव वाघमारे हे बी आपले श्रोते आहेत, आमच्या गावचेच आहेत ते.
1: बर बर, काही हरकत नाही. आपण असेच मित्र जोडत जा आणि ऐकत जा कार्यक्रम आमचे.
0: हो,
1: फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर, ठीक आहे.

0: हेलो
1: हेलो
0: स्वर
1: साहब,
0: दरी कार्यक्रम शिवलकर साहेब,
1: पावनेकर
0: नमस्कार।
1: साहेब नमस्कार। चला फोन लावा, मला आता कोण
0: साहेब तर नवीन आलेतच ना, मध्यम भेटले असतील ना तुम्हाला।
1: नाही ना आणखी साहेबाची आमची भेटत नाही हो।
0: या या, एका दिवशी काय करा, फोन करून या
1: बर
0: साहेब।
1: बर बर
0: बरं, आज गाणं कोणतं ऐकता सांगा।
1: आला गाणं का मराठी गाणे ना आज
0: हो मराठी गाणं, आज कोणतं गीत आहे का।
1: प्रल्हादचे दर्शन दे रे भगवंता। मग काय चालू साहेब आणखी
0: बस
1: काय ना,
0: काय नाही
1: आपली
0: काय
1: आज
0: काय,
1: तुमची भेटत नाही अशा तर येऊ आता आकाशवाणी मध्ये।
0: हो, या ना या ना, आपण ऐका
1: ओके
0: गाणं, हे
1: ओके
0: फोन
1: हो,
0: केला त्याबद्दल
1: धन्यवाद
0: धन्यवाद
1: फोन घेतल्याबद्दल।
0: धन्यवाद
1: ओके
0: धन्यवाद।
1: आमचा पूर्ण परिवार ऐकतो।
0: हो ऐका ऐका ऐका।
1: ओके हा।

0: हाँ हेलो आकाशवाणी, स्वरलहरी कार्यक्रम सुरू आहे. कोण बोलत आहे?
1: हाँ नमस्कार सर,
0: नमस्कार.
1: कोंडीराम चोपडे समसापूरून बोलतो.
0: कोंडीराम चोपडे जी बोलत आहे.
1: समसापूरून खूप आपल्या आकाशवाणीचा एकदम जुना श्रोता आहे.
0: बर बर,
1: आपण कोण बोलता सर?
0: मी आनंद पोहनेरकर बोलतो.
1: हाँ सर, मी खूप जुना श्रोता आहे आपला आकाशवाणीचा.
0: बर,
1: बरेच वर्षानंतर माझे कमीत कमी मी आज 4-5 वर्षानंतर फोन लावला.
0: अरे अरे, लावायचा ना चोपडे जी.
1: असते मला जरा बरेच दिवस नव्हता फोन लावलेला.
0: बर बर, पण काय करता चोपडेजी व्यवसाय?
1: शेती करतो सर, आणि आपलं पेट्रोल पंपवर काम करतो इथं सुपर मार्केटला. आपली बरीच वेळ झालेली आहे आनंद पोहनेरकर सर.
0: असं आहे का? बर बर बर,
1: बरेच वेळेस आपलं बोलणं पण झालेलं आहे.
0: बर बर बर, चालते चालते, काय हरकत आहे. आज गाणं कोणतं ऐकता सांगा.
1: आज का स्वरलहरी कार्यक्रम आहे ना मराठी गीत,
0: मराठी गीताचा
1: गाणं धुमधडाके मधलं.
0: धुमधडाका मधलं ऐक आहे, काय हरकत नाही. आपल्या मित्रांचे नाव सांगा.
1: मित्राचं नाव आहे बाळू चोपडे,
0: हा
1: कृष्णा चोपडे.
0: चालते, काय हरकत नाही. आपल्या मित्रांसोबत ऐका गाणं. फोन केल्या त्याबद्दल धन्यवाद.
1: थँक्यू सर,
0: धन्यवाद.

0: स्वरलहरी कार्यक्रम कोण बोलत आहे?
1: मी नभावळे परभणीतून बोलते.
0: बर बर, नभावळीताई बोलताय?
1: हा, पोहनेरकर साहेब ना.
0: हो, आनंद पोहनेरकर बोलतो ताई.
1: हा, दुसऱ्यांदा बोलणं व्हायले सर आपले.
0: असं आहे का?
1: हा, याच्या आधी बोलले होते.
0: बर बर, आपण काय करता ताई?
1: मी गृहिणी आहे सर.
0: गृहिणी आहात? बर
1: हो, आणि चारोळ्या करते, हे करते,
0: बर बर बर
1: कविता
0: बर.
1: लिहिते,
0: हा हा हा,
1: सुविचार सांगते, सगळं सगळे छंद आहेत
0: चाल
1: मला.
0: चालेल. छंद जोपासला पाहिजे आपल्यासाठी, निदान किमान आपल्या आनंदासाठी तरी.
1: हो, आपले हो.
0: हा
1: आज मला एक भक्तिगीत ऐकायचं सर.
0: बरं, कोणतं ऐकता सांगत आई?
1: लता मंगेशकर यांचं तुझं मागवतो मी आता.
0: तुझं मागवतो मी आता. बर,
1: ते गणपतीवर दोन वेळे सांगते.
0: हो सांगा.
1: निघालेले गणराया पाहून हृदय आलं भरून. निघालेले गणराया पाहून हृदय आलं भरून. पण करावंच लागतं स्त्रीचं विसर्जन. पुढच्यावर तर सर्वत्र आनंदाला घेऊन या म्हणून.
0: क्या बात, क्या बात. बरोबर आहे. कसं आहे ताई, काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, पण पुढच्या वर्षी तुम्ही म्हणल्यासारखं पुढच्या वर्षी आनंदात आणायचंय गणरायाला, त्यामुळे यावेळेस विसर्जन आपल्याला करणं आवश्यक आहे. सुंदरशी चारोळी आपण सांगितली म्हणलं. हा हा,
1: आवडली का सर
0: आवडली.
1: तुम्हाला?
0: आणि लोकांना ऐकवता येईल असं ठेवतो मी. फोन
1: हो
0: केला आपण कार्यक्रमात, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद, तुम्ही पण माझा फोन घेतला. नमस्कार.
0: नमस्कार, नमस्कार.

0: स्वर लहरी कार्यक्रम.
1: स्वर लहरी कार्यक्रम मध्ये फोन लावायचा होता मला.
0: हो, कोण बोलतात आहे आपण?
1: सर, मी सुनीता साबने बोलते. मी इथून परभणीतूनच बोलत आहे.
0: परभणीतून बोलतो. बर बर, काय करतात आहे आपण?
1: सर, मी गृहिणी आहे. तसं माझं डीएड पण झालेलं आहे. टीचिंग पण करू शकते. घेते पण टीचिंग छोट्या लेकरांना.
0: कुठल्या शाळेत शिकवतात?
1: सर, केला होता जॉब एकदा दोनदा. प्रायव्हेट जॉब होता.
0: आता आज कार्यक्रम स्वरलहरी आहे मराठी गाण्यांचा.
1: हो हो सर.
0: तर गाणं कोणतं ऐकतं आपण सांगा बरं जरा.
1: सर, आता सध्या कसं दुष्काळासारखे दिवस आले आहेत. थोडं आता देवाने काळजी करावी, मग त्यासाठी थोडं सगळ्यांना आधार म्हणून, एक देवांना प्रार्थना म्हणून किंवा सगळ्यांना आधार वाटावं म्हणून एक गाणं आवडीचं सांगते मी.
0: हो, सांगा.
1: देवाच काळजी गाणं आहे ना, कारण देवालाच काळजी आता इथून पुढची कसं निवारण करेल तो करेल. हो, देवा काळजी रे.
0: चालते, काही हरकत नाही. आपण ऐकूया तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सोबतीने हे गाणं.
1: हो हो, थँक्यू.
0: फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू. हो.

0: जायत ना हे चीज काय जाय
1: याचा म्हणजे कपार मुकु निखालसून लागलो
2: आता सगळं बरं आहे ना बाकी
3: काय नाही सारख्याच्या बापूस नुसतं खोळावल्यासारखं करता अन पाणी टाकल्यान माहिती

0: हेलो।
1: हाँ, स्वर लहरी कार्यक्रम, कौन बोलता है?
0: नमस्कार सर,
1: नमस्कार।
0: राजेंद्र शंकर माने बोलते, बेंबळी तालुका माढा जिल्हा सोलापूर मधून।
1: सोलापूर मधून बोलता है
0: हो
1: माने जी? बोलता है काय करता आपण माने जी?
0: सर, मी खाजगी साखर कारखान्यामध्ये एक जॉब लाय।
1: साखर कारखान्यामध्ये आहात?
0: हा, जॉब लाय खाजगी साखर कारखान्यामध्ये।
1: बर बर, आपण कार्यक्रम ऐकता आमचे
0: हो, आकाशवाणीची परभणीची कार्यक्रम बरेच ऐकतो मी।
1: ऐकता। आता काय झालं
0: हा
1: की मोबाईल मध्ये ऍप आल्यामुळं भारतामध्ये
0: हा
1: कुठेही आपण कार्यक्रम ऐकू शकता आकाशवाणीचे।
0: हो, बरोबर आहे की,
1: हो
0: बरोबर आहे
1: हो
0: की।
1: हो तर आजच्या कार्यक्रमामध्ये मग आता गीत कोणतं ऐकायचं सांगा बरं।
0: एक गीत ऐकायचं होतं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं,
1: हां,
0: दिस जातील दिस येतील भोग सोरण सुख येईल।
1: क्या बात,
0: ते
1: सुंदर
0: गीत
1: दिव
0: ऐकायचं सर आपल्याला।
1: खूप खूप सुंदर गाणं सांगितलं तुम्ही मानेजी। आणि
0: आमचे
1: विशेषत आता जी परिस्थिती उद्भवली शेतकऱ्यांवर, बरोबर आहे, दुष्काळ आहे,
0: हो, 265 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालाय
1: दुष्काळ
0: मागील
1: आहे, तरी
0: आठ। हा,
1: प्रत्यक्ष परिस्थिती ज्याच्यावर बेतत त्याला माहित असतं, बरोबर आहे।
0: बरोबर आहे सर, बरोबर आहे
1: त्याच्यामुळं
0: सर।
1: तुम्ही जे गाणं सांगितलंय ते मला वाटतं सगळ्या शेतकरी बंधूंना आपल्याला लागू पडेल,
0: हो
1: कारण
0: सर,
1: हे
0: हो
1: पण
0: सर,
1: दिवस जातील आणि सुगीचे दिवस येतील पुढच्या काळामध्ये,
0: 100% येणार, 100%
1: शंभर टक्के
0: येणार।
1: येणार। चालू
0: आहेत सर
1: हां, सांगा।
0: रणजित निकम
1: हां,
0: आणि उत्तम कोळी सौंदणे, रघुनाथ दुकानदार करमळा, विठ्ठल पिसाळ परभणी आणि गोपाळ नाथकर परभणी यांना हे गीत ऐकायचं आहे।
1: चालते चालते, आपण आपल्या सर्व मित्रांसमेत ऐका गाणं। फोन केल्या त्याबद्दल
0: धन्यवाद,
1: धन्यवाद
0: धन्यवाद सर, धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: बोलता हूँ, मित्र साहेब.
1: साडेगाव।
0: साडेगाव बोल रहा है.
1: हाँ,
0: बर बर बर. काय करता आपला व्यवसाय?
1: शेती आहे।
0: शेती आहे. बर
1: हाँ,
0: बर. आजच्या कार्यक्रमात गीत कोणतं ऐकतं सांगा.
1: विठू माऊली तू जगाची माऊली।
0: विठू माऊली.
1: हाँ
0: बर बर. काही हरकत नाही. आपले कार्यक्रम ऐकता तुम्ही आकाशवाणी
1: हो
0: परभणी
1: हो हो
0: ऐकता. बर. चालेल चालेल. हे गीत आपण ऐका आपल्या मित्रासमवेत.
1: हाँ
0: फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद।

0: आकाशवाणी परभणी स्वरलहरी कार्यक्रम सुरू आहे. हा, कोण बोलत आहे?
1: सर, मी भदर्गे शंकर आवडाजी, रवळगाव तालुका, सेलू जिल्हा, परभणीहून बोलतोय.
0: भदर्गे सर बोलत आहे.
1: होय सर.
0: बर बर बर, खूप दिवसानंतर आवाज ऐकला, भेट झाली आपली.
1: होय सर. होय
0: हा,
1: होय
0: पत्रोत्तराच्या
1: सर.
0: कार्यक्रमात होते पण पत्रातून संवाद साधता येत नाही.
1: होय सर, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे.
0: बरोबर. आज शाळा सुटली लवकर सर?
1: नाही, वेळ काढला मी थोडा.
0: बर बर.
1: हो,
0: आकाशवाणीसाठी वेळ काढता येतो.
1: काढला. हा सर, काढला. पिरियड ऑफ होता म्हणून थोडस
0: बर बर बर.
1: काढला मी.
0: बाकी काय म्हणता
1: होय,
0: सर, सगळं व्यवस्थित?
1: सगळं मजेत आहे सर.
0: मजेत आहात? चालते चालते. आज गाणं कोणतं ऐकता सांगा सर.
1: आज मला सर एक बाबासाहेबाचं गाणं ऐकायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
0: हो
1: वरलं.
0: सांगा ना.
1: हा पहा, मंजुळा माझ्या भीमरायाचा माळा.
0: ते लाव.
1: हो, तुमचं तरी टाका.
0: चालते, काय ऐकू हरकत नाही. चालते चालते, ठीक
1: छान
0: आहे.
1: वाटलं सर. हो, छान वाटलं सर बोलून तुमच्याशी. बरेच दिवस झाले आपला संवाद नव्हता ना.
0: आपलं संभाषणच नाही भदरगे सर.
1: हो, कार्यक्रम ऐकतो सर रेग्युलर मी, बर का.
0: यस यस, धन्यवाद
1: सगळं
0: धन्यवाद.
1: ए टू झेड रेग्युलर कार्यक्रम ऐकतो तुम्ही.
0: बरं. आणि भदरगे सर, आपली शाळा कोणती आहे सध्या?
1: इंग्लिश स्कूल आहे सर इथं शेरूला.
0: चालते चालते, फोन केला त्याबद्दल
1: सर.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद सर, आकाशवाणी परभणीचे. धन्यवाद.

तर श्रोते हो, असा होता आजचा आपला स्वरलहरी हा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी गीत संकलन केलं होतं वंदना सरपाते आठवले यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आमच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला मित्र आनंद पोहनेरकर निरोप घेतोय, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.

स्वरलहरी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. स्वरलहरी या कार्यक्रमांतर्गत फोनवर आपल्याशी संवाद साधला होता आनंद पोहनेरकर यांनी. गीतं संकलित केली होती वंदना सरपाते यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. श्रोते, आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं आहे लक्ष्मीचा गोठा.
1: तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: दोनशे 29.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोते, दुपारचे 12 वाजलेत. वनिता मंडळ हे महिला श्रोत्यांसाठीचं विशेष सदर आता आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ट्यून केलेली आहे 537.6 meters अर्थात 558 kilohertz प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. 12 वाजलेले आहेत. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण आणि त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची मुलाखत. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: मैत्रिणींनो, सखींनो, भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नाही, भाषा म्हणजे संस्कृतीचा श्वास, इतिहासाची साक्ष आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या आठवणींचा ठेवा. आणि म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही केवळ मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी नाही, आपल्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला मिळालेली राष्ट्रीय मान्यता आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन, त्यानिमित्त आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मराठीच्या अभिजाततेचा प्रवास, तिची प्राचीन परंपरा, तिची साहित्य समृद्धी आणि या अभिजात भाषेच्या जतनाची आपली जबाबदारी याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भटांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान अतिशय सार्थ शब्दात व्यक्त केला आहे. तर माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. संत ज्ञानेश्वरांच्या या अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर ओवीतून मराठी भाषा ही अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन करून

अक्षरे रसिके मेळवीन. संत ज्ञानेश्वरांच्या या अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर ओवीतून मराठी भाषा ही अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन करून मराठी भाषेची थोरवी, तिचं महत्व, तिची गोडी आणि तिच्या शब्दांची ताकद सांगितली आहे. म्हणजेच मराठी भाषेचा प्रवाह अनेक संतांनी, पंतांनी, ज्ञानवंतांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी, शाहिरांनी आणि सत्पुरुषांनी आपल्या सुविचाराचं खत पाणी घालून सशक्त ठेवलं आहे. अतिशय उज्ज्वल आणि गौरवशाली समृद्ध परंपरेचा वारसा त्यामुळे आम्हास प्राप्त झाला आहे. आज 3 ऑक्टोबर याच दिवशी 2 वर्षापूर्वी म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा म्हणजे स्वतंत्र भाषा म्हणून अधिकृत दर्जा जाहीर केला होता. आणि याच दिवशी मराठी माणसाच्या नसानसात, कणाकणात, समाज मनात चैतन्य फुलवणारी मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून इतर भाषा भगिनींच्या दरबारात मानाने, अभिमानाने आणि सन्मानाने अभिजात सिंहासनावर विराजमान झाली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. हा दर्जा केवळ वर्तमान वापराची दखल घेत नाही तर तिच्या प्राचीन मुळांपासून विकसित झालेल्या साहित्य, विचार, लोकपरंपरा आणि ज्ञानसंपदेचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करतो. त्यासाठी आपल्याला मराठी भाषेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणे गरजेचे ठरते. मराठी भाषा नेमकी केव्हा जन्माला आली हा प्रश्न भाषा तज्ज्ञांमध्ये अजूनही चर्चेचा विषय आहे. या अभ्यासासाठी भाषेचे विविध कालखंड निश्चित करून प्रत्येक टप्प्यातील तिचे रूप तपासले जाते. या पद्धतीला भाषा विज्ञान पद्धती असं म्हणतात. मराठीच्या पूर्वपरंपरेमध्ये अनेक भाषिक स्तर मानले जातात. वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश. वेदपूर्वकालीन भाषांच्या स्वरूपांवरून प्रत्येक भाषेतील काही वैशिष्ट्ये मराठी भाषेत दिसून येतात. या साखळीत सुमारे 1500 वर्ष महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश यांचा समावेश होता. मराठी भाषेत त्या काळातील द्रविड प्रभावाचाही ठसा होता आणि म्हणूनच द्रविड कुलोत्पन्न शब्दांचा आजही वापर होताना दिसतो. भाषातज्ञ त्यांना देशी या अर्थाने संबोधतात. मराठीच्या जडणघडणीतील हे बहुस्तरीय स्वरूप दर्शवते. याशिवाय मराठीच्या पूर्वपरंपरेचा भक्कम पुरावा शिलालेखातून मिळतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ नाणेघाट शिलालेख हा सातवाहन काळातील महाराणी नागनिका हिने कोरवलेला असून त्यावर महारठीनो असा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रातील विविध लेण्यातील शिलालेख आद्यभाषिक पुरावे मानले जातात. तसेच इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनचे आढळणारे महाराष्ट्रातील गुहालेख आणि शिलालेख हे मराठीच्या प्रारंभिक स्वरूपाचे होते. म्हणजेच स्थानिक लोकांची भाषा ही व्यापार, दैनंदिन व्यवहार आणि धार्मिक क्रियांमध्ये वापरली जाणारी भाषा होती, ज्यामुळे ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली. नाणेघाटांसारखेच पुरावे थेट पूर्णविकसित मराठीचे आधुनिक रूप दाखवत नाही, तर मराठीच्या दीर्घभाषिक उत्क्रांतीतील एक महत्वाचा दुवा म्हणून त्याचे मूल्य आहे. तसेच मराठीचा उगम केवळ शिलालेखांपुरताच मर्यादित नाही तर तिची मुळे अधिक खोल आणि प्राचीन आहेत. म्हणूनच मराठी साहित्याच्या प्राचीन परंपरांची ओळख होणं अत्यंत गरजेचे आहे. तर मैत्रिणींनो, मराठी भाषेचा अभिजाततेचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे तिची प्रदीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य परंपरा. तर यामध्ये गाथा सप्तशती, विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, संत नामदेवांची परप्रांतीय रचना यांचा समावेश होतो. यापैकी गाथा सप्तशती ही सातवाहन राजा हाल याने इसवी सन पहिले वा दुसरे शतकात शृंगार रसप्रधान गीतांचे संकलन करून बनवलेला एक संग्रह आहे. हा ग्रंथ थेट मराठीत नसला तरी मराठीच्या पूर्वपरंपरेचा, महाराष्ट्री प्राकृताचा सर्वात प्राचीन साहित्यिक पुरावा मानला जातो, जो अभिजात दर्जासाठीच्या पुराव्यात महत्वाचा ठरला आहे. तसेच शके 1110 मध्ये आद्य कवी मुकुंदराजांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावर आधारित असून मराठी भाषेच्या आरंभ काळातील साहित्य आणि सौंदर्य गुणाने संपन्न असा ग्रंथ आहे. म्हणजेच काय तर मैत्रिणींनो, महानुभाव साहित्य हा भाषिक स्वाभिमानाचा अत्यंत प्राचीन आविष्कार मानला जातो. यामध्ये चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या या पंथाने मराठी गद्याला पहिला भक्कम पाया दिला.

अनुभवांनी संस्कृतऐवजी मराठीचा आग्रह धरला आणि त्यामुळे आपले तत्वज्ञान गुप्तलिपीत सूर्यलिपीत नोंदवले. यामुळे हे साहित्य शतकानुशतके अप्रकाशित राहिले. इसवीसन 1283 मध्ये महानुभाव पंथाचे लीळा चरित्रकार माहीम भटांनी श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातील लीळांचे म्हणजेच प्रसंगांचे वर्णन करणारा ग्रंथ लिहिला. हा मराठी गद्य परंपरेतील अत्यंत प्राचीन आणि महत्वाचा नमुना मानला जातो. महाराष्ट्राला संतांची आणि त्यांच्या समृद्ध साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. हे साहित्य मराठी संस्कृतीचा मूलाधार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह जिजविती उपकारे या उक्तीप्रमाणे संतांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी आणि समाज प्रबोधनासाठी वेचले. संतांनी भक्तीचा मार्ग सोपा करून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला अशी ही संत परंपरा मराठी संस्कृतीचा कणा आहे. इसवीसन 1300 संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 वर्षी भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठी स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी हा 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तसेच गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून अमृतानुभव हा 800 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून आणि अभंगातून सर्वसामान्य समाजाला आचरता येईल असे भक्ती मार्गाचे महत्व सांगितले आणि वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरी इतकेच संत एकनाथांचे एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे 16 मराठीत लिहिलेले पुस्तक आहे. हे भागवत पुराणाच्या 11 पुस्तकाचा अनुवाद आहे. याशिवाय आत्मानुभवपर अभंग, गवळणी, विराण्या हे रचना प्रकारही मराठी भक्ती साहित्यामध्ये सामाजिक समावेशकता प्रत्ययास येते. त्यामुळे मराठी साहित्याला व्यापक सामाजिक आयाम दिला. याचप्रमाणे संत तुकारामांची तुकाराम गाथा हाही वारकरी संप्रदायातील आणि मराठी साहित्यातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा ग्रंथ आहे. त्यांच्या अभंगातून सामाजिक प्रश्न, भक्ती, मानवी मूल्ये मांडलेली दिसून येतात. तर संत रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातून आणि मनाच्या श्लोकातून नीती, आत्मशिस्त आणि जीवन विचारांचा प्रत्यय येतो. संत नामदेवांची ही आंतरप्रांतीय रचनांचे वैशिष्ट्यपूर्ण वैभव म्हणजे हे मराठी भक्ती साहित्यातील भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रसाराचे एक ठळक उदाहरण आहे. कारण त्यांनी रचलेल्या 61 पदांचा शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये समावेश झाला आहे आणि म्हणूनच त्यांना पंजाबमध्ये बाबा नामदेवजी असे म्हटले जाते. एकूणच काय तर वारकरी संप्रदायात सर्व संतांनी भक्ती, समता आणि तत्वज्ञान मराठी भाषेमधून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले.

संत काव्यानंतर महाराष्ट्रात पंडिती काव्य परंपरेचा साहित्य प्रकार लोकप्रिय झाला. या काव्यात संस्कृत साहित्याबरोबरच व्याकरण शास्त्राच्या आधारे पांडित्याचे प्रदर्शन केले गेले. यात महाभारत कथा मराठीत आणणारे

सुरुवातीचे कवी म्हणून मुक्तेश्वर प्रसिद्ध आहेत. तर मोरोपंतांची आर्यभारत आणि वामन पंडितांची यथार्थ दीपिकाही लोकप्रिय झाली. या सर्व ग्रंथातून स्पष्ट होते की मराठी साहित्याची परंपरा ही एकसंघ सरळ रेषेत नव्हे तर प्राकृत मुळापासून सुरू होऊन वेगवेगळ्या पंथ परंपरांतून समांतर विकसित झालेली बहुस्तरीय आणि श्रीमंत परंपरा आहे. याच समृद्धीने अभिजात दर्जाच्या दाव्याला भक्कम आधार दिला. मराठीच्या विविध साहित्य प्रवाहांमध्ये मराठीच्या अभिजाततेचा विचार करताना केवळ संत साहित्य किंवा पंडिती साहित्यच नव्हे तर अनेक साहित्य प्रवाहांचाही विचार करणं आवश्यक ठरतं. तर मैत्रिणींनो, यामध्ये शाहिरी वाङ्मय पण आहे बरं का. शाहिरी वाङ्मय हे पोवाडा आणि लावणी या दोन रचना प्रकारातून तयार झालेले दिसून येते. मराठी विश्वकोशामध्ये याच्या स्वतंत्र नोंदी आहेत जे या प्रवाहांचे शास्त्रीय महत्व अधोरेखित करतात. त्याचप्रमाणे बखर साहित्य हेही ऐतिहासिक घटनांचे गद्यरूपात वर्णन करणारे मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. या विषयावरील डॉक्टर र व्ही हेरवाडकर यांचे मराठी बखर वाङ्मय हे पुस्तक या क्षेत्रातील प्रमाणभूत साहित्य मानले जाते. यानंतरच्या 1850 ते 1990 या काळातील आधुनिक म्हणजे अर्वाचीन साहित्यामध्ये कथा, लघुकथा, कादंबरी, नाटक यासारखे नवे साहित्य प्रकार उदयाला आले. नवे प्रवाह निर्माण झाले. रविकिरण मंडळासारख्या वाङ्मयीन चळवळी, साहित्य संस्कृती मंडळ, भारतीय ज्ञानपीठ यासारख्या संस्थांनी या विकासाला संस्थात्मक आधार दिला. यातील स्वच्छंदतावाद, वास्तववादासारखे काल वाङ्मयीन संप्रदाय मराठी साहित्याच्या इतिहासातील टप्पे ठरले. यानंतर उदयाला आलेले दलित साहित्य, हे साहित्य जाती व्यवस्थेवरील अन्याय, शोषण, उपेक्षितांचा आवाज केंद्रस्थानी आणणारा एक महत्वाचा प्रभावी साहित्य प्रकार ठरला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आकारला गेला आणि कवी नारायण सुर्वे, दया पवार, नामदेव ढसाळ यांच्या लेखणीतून कष्टकरी जीवन, सामाजिक वास्तव आणि कटुता यांचे समाजातील विदारक दर्शन घडवणारा साहित्य प्रकार समाजाच्या निदर्शनास आला. सन 1980 ते 1985 दरम्यान यामध्ये सुरू झालेल्या स्त्रीवादी साहित्याच्या प्रवासाने स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, जीवनानुभवांचा आणि सामाजिक विषमतेला वाचा फोडणारा असा हा कालखंड होता. याच दरम्यान ग्रामीण साहित्यातूनही शेतीवर आधारित जीवनशैली आणि सामाजिक ताणतणावाचे चित्रण प्रत्यास आले. तर लोकसाहित्यातून ओव्या, म्हणी, लोकगीतं, लोककथा या मौखिक परंपरेतून सांस्कृतिक स्मृती जपल्या गेल्या. हे साहित्य ही लिखित परंपरे इतकीच अभिजाततेच्या पुराव्यात महत्वाचे मानले गेले. या दहाही प्रवाहांचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी साहित्य हे कधीही एकाच सामाजिक स्तराचे, एकाच विचारधारेचे राहिले नाही. महानुभाव आणि वारकरी यांच्या धार्मिक तात्विक परंपरेपासून पंडिती काव्याच्या अभिजात रचना कौशल्यापर्यंत, शाहिरी वाङ्मयाच्या लोकवीरतेपासून ते दलित साहित्याच्या सामाजिक विद्रोहापर्यंत प्रत्येक प्रवाहाने मराठीला वेगळा आयाम दिला. हीच बहुस्तरीयता आणि सातत्य हे अभिजात दर्जाच्या दाव्यामागचे खरे बळ आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू आहे. तिच्या माध्यमातून संत परंपरेचे विचार पिढ्यानपिढ्या पुढे आले. लोककला, लोकगीतं, लोकपरंपरा जतन झाल्या. सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरण झाले. शिक्षण, पत्रकारिता, नाटक, चित्रपट, संगीत, प्रसार माध्यम यांना एक व्यापक अभिव्यक्ती मिळाली. विविध समाज घटकांना एकत्रित आणणारी सांस्कृतिक ओळख दृढ झाली. मराठी भाषेचे महाराष्ट्राच्या ओळखीशी असलेले नाते सर्वात ठळकपणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून दिसून येते. स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला आणि याच चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. म्हणजेच भाषा हीच राज्य निर्मितीचे मूळ आधार ठरली. हेच महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेतील भाषेचे केंद्रीय स्थान अधोरेखित करते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीने सर्जनशीलतेला वाव दिला. झाडी बोलींसारख्या प्रादेशिक बोलींनी प्राचीन मराठीशी आजचे नाते जिवंत ठेवले. या सर्व धाग्यांच्या एकत्रित विणीतूनच मराठी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू ठरते आणि अभिजात हा या शतकानुशतकाच्या अस्मितेला मिळालेली औपचारिक राष्ट्रीय मान्यता ठरते.
असं असलं तरी कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी काही निकषांचे टप्पे पार पाडावे लागतात. त्यासाठी पहिला प्रमुख

रूपा म्हणजे मौलिकता, ओरिजिनॅलिटी. म्हणजेच काय तर भाषेची साहित्यिक परंपरा स्वतंत्र असावी, इतर भाषेपासून सरळ उसनी घेतलेली नसावी. म्हणजेच मराठी ही संस्कृत किंवा अन्य भाषेची केवळ नक्कल नसून तिचे स्वतःचे स्वतंत्र आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्व असल्याचे दाखवावे लागेल. यातील शास्त्रीय आधुनिक फरक म्हणजे भाषेचे प्राचीन रूप आणि आजचे रूप या स्पष्टपणे फरक असावा, जो उत्क्रांतीचा पुरावा देते. त्याचप्रमाणे भाषेचे साहित्य हे किमान 1.5 ते 2 हजार वर्ष प्राचीन असावे लागते. महाराष्ट्रातील शिलालेख आणि अभिलेखीय पुरावे पाहता मराठीच्या पूर्वपरंपरेचा सर्वात भक्कम पुरावा हा शिलालेखातून मिळतो, जो नाणेघाट शिलालेख, लेण्यांमधील शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित आणि इतर ऐतिहासिक पुरावे भाषेच्या प्राचीनतेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्री प्राकृत भाषा ही शिलालेखांच्याही आधीपासून अस्तित्वात होती याचा ठोस साहित्यिक पुरावा इसवी सन पूर्व 3000 मध्ये वररुचि कात्यायन यांनी लिहिलेल्या प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये सापडतो, जो मराठीच्या पूर्वज भाषेच्या किमान 2300 वर्षाचा इतिहास सिद्ध करण्यासाठी अभिजात समितीने वापरला. हे सर्व निकष भारत सरकारच्या 4 ऑक्टोबर 2024 अधिसूचनेत स्पष्ट केले आहेत. यानुसारच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अभिजात दर्जाचे निकष हे केवळ यांत्रिक चौकट नसून प्राचीनता, साहित्य समृद्धी, गद्य पद्य दोन्ही परंपरा आणि भाषिक स्वायत्तता या 4 स्तंभांवर उभी असलेली एक बहुआयामी शास्त्रीय चाचणी आहे. आणि मराठीने ही चाचणी महाराष्ट्री प्राकृतापासून संत साहित्यापर्यंतच्या अखंड परंपरेच्या बळावर यशस्वीपणे पार केली. ही यशस्वीतेची मोहर लागण्यासाठी, म्हणजेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी, तब्बल 12 वर्ष, 4 राज्य सरकारे, असंख्य पाठ पुरावे या प्रवासाच्या 5 टप्प्यांना पार करावे लागते. मैत्रिणींनो, या प्रक्रियेची सुरुवात झाली 10 जानेवारी 2012 मध्ये. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव केंद्राच्या सांस्कृतिक खात्याकडे सुपूर्त केला आणि तो प्रस्ताव भाषिक तज्ञ समितीकडे पाठवण्यात आला. फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या पाठपुराव्याची समिती जाहीर केली गेली, ज्याचे अध्यक्ष भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी नामवंत लेखक ज्ञानेश्वर मुळे हे होते. या समितीचे मुख्य काम केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तावाला गती देणे हे होते. तर अंतिम टप्प्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये भाषातज्ञ समितीने सुधारित निकषांच्या आधारे मराठीसह 5 भाषांच्या, म्हणजेच मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या भाषांच्या अभिजाततेच्या पात्रतेवर अंतिम शिक्कामोर्तब केले. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या 5ही भाषांना अभिजात दर्जा जाहीर केला, ज्यामुळे मराठी भाषेला प्राचीन व समृद्ध वारसा जागतिक स्तरावर मान्य झाला. 4 ऑक्टोबर 2024 रोजी सांस्कृतिक मंत्रालयाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि मराठी भाषेला अभिजात दर्जाची मोहर लागली. हजारो वर्षांचा वारसा घेऊन आलेली कवितेच्या ओळीत, अभंगांच्या चरणात आणि पोवाड्याच्या तालात शब्दाशब्दात इतिहास सांगणाऱ्या मराठीला अभिजाततेची नवी झळाळी प्राप्त झाली. अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ सन्मान नसून भाषेच्या संवर्धनासाठी महत्वाची संधी आहे. मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करून तिचे संवर्धन करणे, नवीन पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट, पोथ्या यांचे ध्वनिमुद्रणाचे डिजिटल संग्रह तयार करणे, भाषा वैज्ञानिक संशोधनावर भर देणे, तसेच मराठीच्या विविध बोली, व्याकरण, शब्दसंपदा इत्यादींचा अभ्यास करणे, डिजिटल माध्यमे, अनुवाद, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, संशोधन यांच्या माध्यमातून मराठीचा विस्तार करणे, जागतिक प्रसार करणे आणि मराठी भाषेचा दर्जा उंचावणे. थोडक्यात काय तर मैत्रिणींनो, केवळ दर्जा मिळाल्याने हे काम आपोआप होणार नाहीये, तर त्यासाठी शासन आणि समाज यांच्या समन्वयकाच्या भूमिकेतून भाषा संवर्धन करणे, सातत्यपूर्ण संशोधन आणि सुनियोजित प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या प्राचीनतेला, साहित्यिक समृद्धीला, स्वतंत्र विचार परंपरेला आणि सांस्कृतिक योगदानाला मिळालेली ही राष्ट्रीय मान्यता आहे. हा दर्जा मराठी भाषेच्या गौरवाचा विषय असला तरी त्याचे खरे महत्व तिच्या वारशाचे जतन, चिकित्सक संशोधन आणि

0: आधुनिक काळाशी सुसंगत विकास यामध्ये आहे. अशा या अभिजात मराठीचा गौरव करताना मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबाच्या अभंगातून, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबांच्या अभंगातून, शिवरायांच्या गर्जनेतून वाहिली तू युगायुगातून. हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, आज अभिजाततेचा मुकुट तुझ्या माथी चढवला. लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, माय मराठी तू आहेस ओळख अस्मितेची. आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभे राहशील, आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभे राहशील, अभिजाततेच्या तेजाने अधिकच झळाळशील. जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा, जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा, अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा. धन्यवाद.
1: मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण मैत्रिणींनो आता आपण ऐकलं.

0: सखे न महिला म्हणून आपण आपल्या मानसिक आरोग्याची प्राधान्यानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मानसिकदृष्ट्या बळकट असल्यावर आपल्याला नियमितपणे निरोगी आणि अधिक शांततापूर्वक जीवन जगता येतं. याच अनुषंगानं आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आरोग्य जागर या सदरात आज आपण बोलणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांच्याशी. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, मानसिक आरोग्य असं जर म्हटलं तर नेमक्या कोणत्या

0: मुद्द्यांचा अंतर्भाव त्यात होतो.
1: मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ, हे मानसिक आरोग्य म्हणजे संघनात्मक, वागणूक आणि भावनिक, या तिघांचं आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य.
0: बर,
1: फॉर एक्झाम्पल आपण कसा विचार करतो, आपल्याला कसं वाटतं, आपण कसं वागतो, या विषयींचं आरोग्य.
0: अच्छा,
1: एक साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं म्हणजे मानसिक विकृती नसणे म्हणजे मानसिक आरोग्य.
0: बर,
1: आता प्रश्न हा पडतो की हा मानसिक विकृती किंवा मानसिक आजार म्हणजे काय.
0: हो, हो.
1: मानसिक आजार म्हणजे भावना, विचार, वागणुकीचा आजार. या तिघांमधून म्हणजे भावनेत, विचारांमध्ये किंवा वागणुकीत या तिघांमधून कुठल्याही एकाही गोष्टीमध्ये बदल झाला तर त्याला मानसिक आजार होतो.
0: अच्छा,
1: आता जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दरवर्षी 10 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय लेवलवर मानसिक आरोग्य, शिक्षण, जनजागरूकता आणि सामाजिक कलंक विरुद्ध समर्थनासाठी साजरा करतात. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मानसिक आरोग्याकडे किंवा मानसिक आजार व त्यामुळे लोकांच्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामकडे लक्ष वेधण्यासाठी हा जनजागृती कार्यक्रम साजरा करतात.
0: अच्छा,
1: आणि तसं बघितलं तर मानसिक आजार किंवा मेंटल इलनेस ही आज सुद्धा एक निग्लेक्टेड गोष्ट असते.
0: हो, हो, हो.
1: आणि त्याविषयीचे कलंक पण भरपूर आहेत.
0: बर, हा जो मानसिक आजार आपण म्हणतो किंवा आपण मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तर मग याचे काही वेगवेगळे प्रकार असतात का तेही सांगा. आणि हे प्रकार मग लहान मुलांमधले वेगळे, मध्यम किंवा तरुण वयोगटातले वेगळे आजार असतात का, किंवा प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक, म्हणजे वयानुसार तो बदल होतो किंवा कसं, तेही सगळं सविस्तर सांगा ना डॉक्टर.
1: जसं मी सांगितलं की मानसिक आजार हा भावनेचा किंवा वागणुकीचा आजार आहे.
0: हो,
1: तर तसं जर आपण कॅटेगराईज केलं तर मानसिक आजाराचे पण 3 प्रकार आहेत.
0: बरं,
1: विचारांचे आजार वेगळे, भावनेचे आजार वेगळे आणि वागणुकीचे आजार वेगळे.
0: अच्छा,
1: विचारांचे आजार म्हटले तर चिंताग्रस्त होणे, ज्याला आपण अँझायटी म्हणतो, भीती वाटणे ज्याला फोबिया म्हणतात,
0: बरं,
1: ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, एकच गोष्ट वारंवार करणे किंवा एकच विचार वारंवार येणे, स्मृती भ्रंशता, हे सगळ्या गोष्टी विचारांच्या आहे.
0: अच्छा,
1: भावनेच्या आजारांमधल्या गोष्टी आहेत डिप्रेशन,
0: उदासीनता,
1: हे भावनेचा आजार झाला. किंवा बायपोलर म्हणजे दोन्ही बाजू असतात, एका ठिकाणी जो व्यक्ती असतो तो एकदम अति उग्रता असते त्याच्यामध्ये आणि नेक्स्ट लेवलला डिप्रेशन मध्ये जातो, म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये कभी खुशी कभी गम वाला आजार म्हणतात. तिसरा आजाराचा प्रकार आहे वागणुकीचा आजार. वागणुकीच्या आजारामध्ये इटिंग डिसऑर्डर्स झालेत, सिझोफ्रेनिया झाला, पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम्स झालेत, किंवा सबस्टन्स अब्युज म्हणजे आपण जे अल्कोहोल, सिगरेट, व्यसनाधीनता, ह्या सगळ्या वागणुकीतले आजार झाले. हे सगळं झालं की कुठल्या प्रकार अफेक्ट होत आहे त्याच्यानुसार हे कॅटेगरायझेशन झालं. दुसरं कॅटेगरायझेशन असतं की काही आजार मुलांमध्ये होतात, काही आजार अडल्ट्समध्ये होतात आणि काही आजार वृद्धावयात होतात. त्याच्यानुसार पण जर लहान मुलांमधले कन्सिडर केले तर लहान मुलांमध्ये ऑटिझम, मतिमंदत्व, अतिचंचलता, हे सगळे आजार लहान मुलांमध्ये सापडतात. मोठ्यापणी थोडे डिप्रेशन, जसं अडॉलेसंट एज ग्रुप मध्ये आलं, किशोराव्यवस्थामध्ये आलं की त्या वयामधले आजार वेगळे असतात, तेव्हा थोडे डिप्रेशन, अँझायटी, त्या प्रकारचे आजार होतात. थोडं समोर गेलं, थोडा अडल्ट एज ग्रुप मध्ये गेला की स्किझोफ्रेनिया, बायपोलर, डिप्रेशन ह्या गोष्टी कॉमन असतात. आणि म्हातारपणामध्ये स्मृती भ्रष्टाशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते म्हातारपणात येतात.
0: अच्छा मॅडम, मग आता हे जे काही विविध प्रकारचे मानसिक आजार आपल्या अवतीभोवती आपल्याला आढळत असतात तर या आजाराची काही लक्षणं आपण सांगू शकाल का, की कशावरून आपण ओळखायचं की ही व्यक्ती मानसिक आजारानं ग्रस्त आहे?
1: बघा, मानसिक आजाराची लक्षणं फारच विविध आहेत. म्हणजे एक पर्टिक्युलर लक्षण नाही की जर हे लक्षण असलं तर याला ह्या प्रकारचा आजार आहे असं सांगता येत नाही.
0: अच्छा अच्छा,
1: कारण लक्षणं इतके डायव्हर्सिफाईड आहेत की सगळे लक्षणं ओव्हरलॅपिंग असतात. आणि एक लिस्ट म्हणून सांगायची किंवा एक जनरल लक्षणं म्हणून सांगायची तर सगळ्यात पहिला परिणाम होतो झोपेवर.
0: बर,
1: झोप लागत नाही किंवा झोप लागल्यावर लवकर उठून जातात.
0: बर,
1: किंवा मध्ये झोप उघडली तर लवकर झोप लागत नाही, हे पहिलं लक्षण असतं. सेकंड लक्षण मूड मध्ये चेंजेस होतात,

0: आयदर खूप निराशा आल्यासारखं वाटतं, एक डिप्रेस्ड वाटतं, एकटेपणाच्या फिलिंग्स येतात.
1: बरं,
0: एकाग्रता होऊ शकत नाही, कुठल्याही कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, एकाग्रता लागत नाही, गोंधळून जातो, गोंधळलेपणा हा पण एक वन ऑफ द सिम्पटम्स आहे. जे स्किझोफ्रेनिया आहे, जे टोटल आपण सायकोसिस म्हणून एक जनरल टर्म यूज करतो, त्यामध्ये हे सगळे लक्षणं येतात की भीती वाटणं, संशय घेणं, संशय वृत्ती बनणं, किंवा दुसरं म्हणजे कानामध्ये कोणी न बोलत असताना सुद्धा आवाज येणं आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये होत आणणं किंवा बडबड करणं, हे सगळे सायकोसिस मध्ये येतात.
1: अच्छा.
0: आणि यांमधून सांगायचे म्हटले तर काही असे चेतावणीदायक लक्षणं आहेत, ज्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर घेतली तर लवकर बरा होऊ शकतो. असे म्हणजे दीर्घकाळ टिकणारे दुःख किंवा चिडचिडपणा, अत्यंत उच्च व निम्न मूड, म्हणजे जसं मी म्हणाली की खूप जास्त एक्स्ट्रीमली हाय किंवा एक्स्ट्रीमली लो मूड,
1: बरं,
0: म्हणजे घडीत असा होतं आणि घडीत दुसऱ्या साईडला चालला जातो, किंवा अत्याधिक भीती वाटणं किंवा चिंता वाटणं, सोशल विड्रॉल, ज्याला आपण सामाजिक माघार असं म्हणतो, इट्स टोटली सोशली आयसोलेट होऊन जातो, किंवा खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींमध्ये जर ड्रास्टिक बदल झालेला असेल, कसं आहे डेली लाईफमध्ये आपल्या झोपेच्या आणि खाण्याच्या ज्या सवयी असतात त्या बदलत असतात, पण त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही, त्या नॉर्मल चेंजेस आहेत. पण अशा काही सवयी असतात की ज्यांच्यामुळे त्रास होतो आणि जेव्हा असे ड्रास्टिक बदल घडतात तेव्हा मात्र ती वॉर्निंग साईन्स असते कुठल्याही मानसिक आजारासाठी.
1: बर, हा आजार साधारणतः कोणाला होऊ शकतो असं काही आपण ओळखू शकतो का की अमुक एक व्यक्तीला होतोय किंवा झालाय किंवा काय ते असं आपल्याला ओळखता येतं का कोणाला होऊ शकतो?
0: बघा, असं वयोगटानुसार जर सांगायचं म्हटलं तर हा आजार कोणत्याही वयात सुरू होऊ शकतो.
1: बर,
0: म्हणजे अत्यंत लहान बालपणापासून ते वृद्धावयापर्यंत.
1: बर,
0: पण बहुतेकदा जर असं कन्सिडर केलं तर आयुष्याच्या सुरुवातीला, जसं अडोलेसंट एज ग्रुप मधून या आजाराचे काही लक्षणं सुरू होऊ शकतात.
1: अच्छा.
0: याचं मेन हे आहे की कुठला तरी स्ट्रेसर असला पाहिजे, म्हणजे कुठली तरी धक्कादायक बातमी असायला हवी
1: ज्याच्याने त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो.
0: परिणाम झाला, एक्झॅक्टली. जर तसं जर काही झालेलं असेल तर ते कुठल्याही मनावरचा परिणाम तो सांगून येत नाही कुठल्या वयामध्ये की लहानपणी व्हायला नको, मोठ्यापणीच व्हायला हवा, असा नाही.
1: असं नाही.
0: स्लाइटेस्ट ऑफ द चाइल्ड ट्रॉमा हा पण एक ट्रिगर होऊ शकतो की त्या लहान मुलामध्ये मानसिक आजार सुरू होण्यासाठी एक स्लाइटेस्ट ट्रिगर इज इनफ.
1: बर,
0: तर तसं जर कन्सिडर केलं तर 5 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला मानसिक आजार असतो.
1: मॅडम, मानसिक आजार होण्याची कारणं आणि धोकादायक घटक साधारण कोणते असू शकतात?
0: बघा, मानसिक आजार जर म्हटला तर असं मानलं जातं की एक अनुवंशिक आणि पारिवारिक घटक असतात.
1: बर,
0: जे आपल्या मेंटल हेल्थला इन्फ्लुएन्स करत असतात. काही विशिष्ट जीन्स आढळून आले आहेत, पुष्कळ ज्या स्टडीज झाल्या आहेत त्याच्यामध्ये काही विशिष्ट जीन आढळून आले आहेत, ज्यांच्यामुळे त्या जीन्स मध्ये जर काही अल्टरेशन झाले तर मानसिक आजार होण्याचा धोका वाढू शकतो. जसं रक्तांच्या नात्यांमध्ये जर मानसिक आजार असेल तर त्या व्यक्तींना मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. आणि दुसरं म्हणजे एक पर्यावरणीय घटक, म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे जेव्हा बाळ गर्भाशयात असतं तेव्हा त्यावेळेला झालेला इन्सल्ट, म्हणजे त्यावेळेला जर त्याला ताण जाणवला किंवा विषारी पदार्थांचं सेवन करण्यात आलं किंवा मद्यपान किंवा ड्रग्स म्हणजे अल्कोहोल ह्या सगळ्या गोष्टी घेण्यात आल्या त्यावेळेला, त्या स्ट्रेसफुल फॅक्टर्समुळे सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. ह्या सगळ्यांमुळे काय होतं, म्हणजे आयदर ते जेनेटिक फॅक्टर्स म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणा, या दोघांमुळे मेंदूतील काही रसायन जे असतात त्यांच्यामध्ये अनावश्यक बदल होतात.
1: अच्छा.
0: आणि त्या बदल झाल्यामुळे मानसिक लक्षणे जाणवू लागतात.
1: बर,
0: आता धोकादायक घटक म्हटले म्हणजे कसं, जो आजकालची डेली लाईफमध्ये जे आपल्याला स्ट्रेस येतो, एका लेव्हलपर्यंत आपण स्ट्रेस, आपली बॉडी केपेबल असते तो स्ट्रेस हँडल करण्यासाठी, तर जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस आपल्या आजकाल डेली लाईफ मध्ये कॉमन फॅक्टर झालेला आहे. एक सर्टन लेव्हलचा स्ट्रेस इज इनफ की आपली बॉडी केपेबल असते तेवढा स्ट्रेस सहन करण्यासाठी.
1: बरोबर आहे.
0: पण एका सर्टन लिमिट नंतर जर तो स्ट्रेस वाढत गेला तर ते

0: आपली बॉडी इनकेपेबल होते, म्हणजे बॉडी सहन करू शकत नाही आणि तो स्ट्रेस इज सफिशियंट की कोणाला मानसिक लक्षणं देण्यासाठी तेवढा स्ट्रेस इज सफिशियंट. दुसरं म्हणजे जर ड्रग्स किंवा अल्कोहोल जे पण व्यसन लागतं ज्या पदार्थांनी जर त्यांचं सेवन केलं तर त्यांनी सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. किंवा गंभीर दुखापती झाले आहेत, मेंदूचे आजार झालेला आहे, किंवा वैद्यकीय आजार म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम जर सिरियस मेडिकल प्रॉब्लेम्स वगैरे झाले असतील ते सुद्धा ऍज अ ट्रिगर देऊ शकतात मानसिक आजार सुरू व्हायला. हे सगळे धोकादायक घटक हे प्रत्येकाच्या आयुष्यातले वेगळे असतात. हो नक्की,
1: अगदी प्रत्येक वयोगटातली व्यक्ती म्हणजे लहान मूल असू दे, मध्यम तरुण किंवा प्रौढ व्यक्ती असू दे, प्रत्येक जण सोशल मीडियाशी संबंधित झालाय. आणि केव्हाही बघा, प्रत्येक व्यक्ती जिच्याकडं मोबाईल आहे ती आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेली असते.
0: हो हो,
1: तर एक प्रकारचं ते जे व्यसन आहे त्यातून सुद्धा आपल्यावरती हा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
0: मुळीच नाही बिलकुल,
1: कारण कसं असतं की
0: सोशल मीडिया अडिक्शनमुळे सुद्धा काही असे बदल घडतात की ज्यांच्यामुळे कसं एकदा सोशल मीडियाला अडिक्ट झाला की तुझे ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट आहे तो त्याच्याकडे लक्षच देत नाही आणि कॉन्स्टंटली मोबाईल किंवा स्क्रीन अडिक्ट होतो, बेसिकली स्क्रीन अडिक्ट होतो.
1: एक्झॅक्टली,
0: आणि ते झाल्यामुळे कसं हे तो ऑलरेडी सोशली आयसोलेट होऊन गेलेला राहतो कारण त्याला जास्तीत जास्त करून स्क्रीनला टाइम द्यायचा असतो.
1: खरे खरे,
0: आणि तो तेवढं त्याचं फील करू म्हणजे फिलिंग्स एक्सप्रेस करू शकत नाही किंवा जे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंच एन्व्हायरमेंट मधून मिळू शकतात त्या गोष्टी ठेवू शकत नाही. तो जे आनंद आहे किंवा तो जे ऍक्च्युली स्वतःला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो ते कुठे त्याला त्या सोशल प्लॅटफॉर्मवर मिळत नाही की कोणी असं मन मोकळेपणाने खुलून सांगते कोणाला, जसं आपण युजली फॅमिली मेंबरशी बोलतो किंवा फ्रेंड सर्कलशी बोलतो तसं त्याला मिळत नाही आणि तो सारखा त्याच्यामध्ये अजून एनग्रोस होत जातो.
1: अगदी, आणि त्यातून मग बरेचदा सध्या आपण जे आजूबाजूला बघतो आत्महत्या ऐकायला येतात किंवा इतरही काही सायबर क्राईम्स घडत आहेत तर त्याला सुद्धा मग एखादी व्यक्ती बळी पडू शकते.
0: बिलकुल बिलकुल,
1: हे जे मानसिक आजार आहेत ते मग टिकण्याचा कालावधी कसा असतो की विशिष्ट उपचार केल्यानंतर त्यातून माणूस पूर्णपणे बरा होतो किंवा खूप काळपर्यंत औषधं घेणं आवश्यक असते ते कसं आहे तेही सांगा ना.
0: बघा कसं आहे, मानसिक आजार दुर्दैवाने या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नाहीये. कारण कसं आहे, प्रत्येकाचे मानसिक प्रॉब्लेम्स डिफरंट आहेत.
1: बरं,
0: किंवा मानसिक आजार वेगळ्या रूपाने प्रेझेंट करतो. काही लोकांना मानसिक आजारचा एकच एपिसोड येतो.
1: बरं,
0: जो काही दिवस किंवा काही आठवडे किंवा जास्तीत जास्त काही महिने टिकतो. ट्रीटमेंट घेतली किंवा ऑटोमॅटिकली पण तो तेवढ्या वेळात रिझॉल्व्ह होऊन जातो. पण काहींचा आजार दीर्घकाळ टिकणारा असतो.
1: बरं,
0: आणि या व्यतिरिक्त असे पण काही व्यक्ती आहेत ज्यांना मानसिक आजार इंटरमिटेंट एपिसोड्सनी येतात.
1: बरं,
0: की एकदा एपिसोड आला त्यानंतर तो काही दिवस किंवा काही महिने टिकला मग एकदम चांगला राहिला 2-3 वर्ष आणि त्याच्यानंतर परत एकदा एपिसोड आला, तसे एपिसोडिक पण येतात.
1: बरं बरं,
0: तर किती वेळ टिकेल कोणाचा आजार असं स्पष्टपणे सांगता येणार नाही.
1: बरं,
0: जर व्यवस्थित ऑन टाइम व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली. आता मानसिक आजारावर उपचार पद्धती म्हणजे एक औषधोपचार असतो आणि एक मनोचिकित्सा असतो. आता कसं आहे, औषधोपचार घेतले किंवा मानसिक चिकित्सा म्हणजे ज्याला आपण थेरपी म्हणतो, सायकोथेरपी, तर त्या दोघांमुळेही लक्षणे कमी होतात.
1: बरं,
0: आजाराचा कालावधी कमी होतो. ज्यामुळे कसं आहे, जो कोणी व्यक्ती ज्याला मानसिक आजार आहे तो कामामध्ये किंवा सामाजिक वातावरणात व्यवस्थित किंवा प्रभावी काम करू शकतो किंवा स्वतंत्रपणे आपलं जीवन जगू शकतो व्यवस्थित. पण जर ट्रीटमेंटच घेतली नाही तर त्याचा आजाराचा कालावधी वाढून जातो.
1: अच्छा,
0: आणि त्यामुळे त्याला सोशल आयसोलेशन होतं जसं आधीच्या काळात व्हायचं जेव्हा ट्रीटमेंट आणि थेरपीज अव्हेलेबल नव्हत्या. तेव्हा कसा आजारग्रस्ताचा जो पार्ट आहे ज्या वेळेस त्याला खरंच खूप जास्त लक्षणे आहेत ज्यामुळे त्याला बाकीचे भरपूर त्रास होत आहेत किंवा ज्याच्या आजूबाजूवाल्यांना भरपूर त्रास होतो आहे तो खूप जास्त होता.
1: बरं,
0: आणि म्हणून मग या मानसिक आजाराला आधीचे लोक कलंक मानायचे.
1: हो,
0: एकदा हा झाला की दीर्घकाळ टिकतो आणि मग

0: आयुष्य संपून जातं किंवा ही इज ऑफ नो इम्पॉर्टन्स टू द फॅमिली
1: असं होतं.
0: आणि कलंक म्हणजे आपण तेव्हाच म्हणतो ना जेव्हा कुठली गोष्ट आपल्याला समजत नाही किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन जातो.
1: खरंय, अगदी खरंय.
0: आणि तसंच या मानसिक रुग्णांच्या विषयी व्हायचं की अर्ध्या लोकांना कळायचंच नाही की नेमका हा मानसिक आजार आहे तेव्हा कसं बुद्ध झाली आहे, माता अंगात आली आहे, त्याचे भरपूर म्हणजे थोडस वेगळ्या अर्थाने ते मानसिक आजाराला घ्यायचे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे कसं एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन गेला की मानसिक आजार म्हणजे काहीतरी भयानक आहे, समथिंग व्हेरी डिफरंट.
1: पण सध्या मात्र असं नाहीये. आता तुम्ही जसं मघा उच्चारलं की थेरपी, तर यात वेगवेगळ्या थेरपीज पण आपल्याला सध्या अवेलेबल होतात आणि आपण मानसिक आजार बरे करू शकतो.
0: बेसिकली कसं आहे की या सगळ्यांमुळे कसं आहे एक मानसिक रुग्णाला एक अलिप्त पार्ट ऑफ सोसायटी मानलं जातं.
1: बरं.
0: की हा मानसिक आजार हा ही इज नॉट अमॉंगस्ट अस, एक अशी भावना निर्माण होते जेव्हा आपण कुठल्या पेशंटला मानसिक आजार आहे असं म्हणतो आपण, तेव्हा आज सुद्धा काही पार्ट्स मध्ये जिथे लिटरसी नाही आहे, जिथे जास्त कळत नाही लोकांना, तिथे पण त्या लोकांना असंच मानलं जातं की यांना काहीतरी वेगळं आहे, हे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, म्हणून ते सोशली आयसोलेटेड राहतात किंवा नेग्लेक्टेड राहतात सोसायटीमुळे. आणि त्या नेग्लेक्शनमुळे त्यांचा अजून मानसिक आजार वाढत जातो.
1: तुम्ही थेरपी शब्द वापरलात आता बोलताना, मग यात वेगळ्या अशा काही थेरपीज आहेत का की ज्यातून आपण या मानसिक आजारावर उपचार करू शकू?
0: नक्कीच नक्कीच अवेलेबल आहेत. कसं आहे ते डिपेंड करतं की तुमच्या लक्षणे किती तीव्रतेची आहेत.
1: अच्छा.
0: जर लक्षणांची तीव्रता खूप जास्त असेल तर सुरुवातीला औषधोपचार किंवा जे मॉडिफाईड शॉक थेरपी असते त्याच्याने कंट्रोल करू शकतो. जर खूपच तीव्र असतील लक्षणं तर छोटे म्हणजे एकदम कमी तीव्रतेचे जर लक्षणं असतील तर काही वेळ औषधोपचार केल्यानंतर थेरपी देऊ शकतो.
1: बरं.
0: थेरपी म्हणजे समुपदेशन.
1: अच्छा.
0: तर समुपदेशनामध्ये काय होतं की पेशंट्सला एकतर एक प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे ते त्यांचे सगळे व्ह्यूज ठेवू शकतात की त्यांना काय वाटतंय, आणि एक प्लॅटफॉर्म डॉक्टरला पण मिळतो की कुठेतरी ते त्यांचे व्ह्यूज चेंज करतील. काही असे आजार आहेत जसं डिप्रेशन झालं किंवा ओसीडी फोबिया झालं, ज्यांना ते अत्यंत भीती असते, कुत्र्यांची भीती, मांजरीची भीती, उंच हाईटची भीती, ह्या गोष्टी समुद्रेशामुळे कसं त्याच्या मागची जी रिझनिंग आहे की असं का होतंय ती कुठेतरी बाहेर निघून येते ते. आणि हा एक थेरपी असा प्लॅटफॉर्म आहे जिथे पेशंट स्वतंत्रपणे किंवा काही गोष्टी मनामध्ये काही नाही ठेवून त्या सगळ्या गोष्टी तो बाहेर काढतो.
1: बरं.
0: आणि कुठेतरी डॉक्टरला पण प्लॅटफॉर्म मिळतो की जे त्याचे इरॅशनल थॉट्स आहेत त्या थॉट्सला रॅशनल थॉट्स मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हा पण एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो.
1: हा
0: सगळ्यांचा इफेक्ट कंबाईंड इफेक्ट होतो की पेशंटला बरं वाटतं.
1: मॅडम, मानसिक आजार आणि झोप, झोपेचाही मानसिक आरोग्याशी काही संबंध आहे?
0: नक्कीच आहे. आणि एकदम गहरा रिश्ता ज्याला आपण म्हणतो तसा एक गहरा रिश्ता बिटवीन झोप आणि मानसिक आरोग्याचा आहे.
1: ओ.
0: आता तो म्हणजे कसा की एक टू वे कनेक्शन आहे ते. की झोप जर व्यवस्थित झाली नाही त्याच्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.
1: बरं.
0: आणि मानसिक ताण वाढला की मानसिक आजाराची लक्षणे दिसू लागतात. आणि सेकंड वे इज की जर तुम्हाला मानसिक आजार झाला, मानसिक लक्षणे झाली, त्यामुळे तुमची झोप होत नाही आणि त्यामुळे मानसिक आजारामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
1: बरं.
0: इट्स लाईक अ टू वे कनेक्शन. झोप नाही म्हणून मानसिक आजार आणि मानसिक आजार म्हणून झोप नाही असं. तर म्हणून जेव्हा आपण थेरपी देतो किंवा कुठलेही औषधोपचार देतो तर सगळ्यात जास्त भर पहिले झोपेवर दिला जातो.
1: बरं.
0: कारण एकदा जर झोप म्हणजे कुठेतरी हे जे टू वे कनेक्शन आहे म्हणजे एक सर्कल फॉर्म झालेला आहे, झोपेमुळे मानसिक आजार आणि मानसिक आजारमुळे झोप, तर हे कुठेतरी आपल्याला ब्रेक करायचं आहे. तर झोपेच्या ऍस्पेक्ट कडे जर आपण लक्ष दिलं की झोप व्यवस्थित केली तर ते सर्कलच कम्प्लीट होणार नाही, आणि सर्कल कम्प्लीट झालं नाही तर आजाराची लक्षणे ऑटोमॅटिकली थांबतील. आणि बेसिकली जर झोपेकडे जर लक्ष दिलं आपण तर झोप जेवढी व्यवस्थित होईल तेवढा मानसिक तणाव कमी होतो, शांतता लाभते. एक्झॅक्टली. आणि तो तणाव जसा कमी होतो तसे तसे मानसिक लक्षणांमध्ये पण सुधारणा होऊ शकते.
1: डॉक्टर, आता थांबण्यापूर्वी आपण हेल्दी माइंड किंवा

0: मानसिक आरोग्य आपलं सुदृढ कसं राहू शकेल यासाठी काय करणं आवश्यक आहे ते सांगा आणि मग आपण थांबूया.
1: नक्कीच. मानसिक आरोग्याला हेल्दी कसं ठेवता येईल त्याचे फक्त सिम्पल 5 स्टेप्स आहेत.
0: बरं,
1: सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे संपर्क. हेल्दी रिलेशनशिप्स ठेवायच्या.
0: हो,
1: इतर लोकांशी संवाद साधला तर त्याच्यामुळे स्वतःची जाणीव होते की आपण काय आहे. म्हणजे फिलिंग ऑफ सेल्फ एस्टीम जे राहतं ते स्ट्रॉंग होतं. सकारात्मक भावना येतात मनामध्ये व आपल्या समस्यांचं निवारण करण्याची सुद्धा संधी मिळते.
0: खरं
1: तर यामुळे कसं आहे, एक रिलेशनशिप पण हेल्दी होतं आणि एक बाइंडिंग आहे ज्याच्याशी आपण संपर्क किंवा संवाद साधतो आहे त्याच्याशी पण बाइंडिंग व्यवस्थित राहतं. जे तुम्हाला प्रॉब्लेम्स डिस्कस करता येतात आणि प्रॉब्लेम फक्त सोल्युशन पण मिळू शकतो. त्यामुळे एक संपर्क साधणे किंवा हेल्दी रिलेशनशिप मेंटेन ठेवणे ही सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे.
0: बरं,
1: सेकंड स्टेप इज फिजिकली ऍक्टिव्ह. जेवढा तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहाल तेवढं तुमची मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील.
0: बरं,
1: सांगायचं म्हणजे की नवीन स्किल्स शिकायला पाहिजे. स्किल्स शिकण्यासाठी काही एक स्पेसिफिक काही एज लिमिट नाहीये.
0: खरंय,
1: कुठल्याही स्किल्स शिकल्या तर तसं माइंड ऍक्टिव्ह राहतं. आणि असं इंग्लिश मध्ये एक म्हण आहे की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप.
0: खरंय,
1: तर कुठेतरी माइंडला एंगेज ठेवलं तर जे डेव्हिलचं वर्कशॉपची जी एक कार्यशाळा भरते आपल्या मनामध्ये ती कुठे भरणारच नाही, त्याला जागाच द्यायची नाही. एक तर वाईट, नॉट ओनली वाईट विचार पण कुठल्याही गोष्टीचे अनावश्यक विचार पण येणार नाही. कारण पुष्कळदा मानसिक आजार हा अनावश्यक विचार आल्यामुळेच होतो.
0: खरे,
1: तर कुठल्याही नवीन स्किल्स शिकणं आणि त्याला पुढे प्रॅक्टिस करणं ज्याच्यामुळे आपलं माइंड कुठेतरी इन्व्हॉल्व्ह राहील. थर्ड म्हणजे जाणीवपूर्वकता. हा आजकाल नवचा नवीन कन्सेप्ट आहे की थेरपीमध्ये पण देताना ही जाणीवपूर्वकता म्हणजे माइंडफुलनेस थेरपी देतो. त्यामुळे त्यामध्ये एका गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगतं ती म्हणजे आज सध्याच्या क्षणाकडे लक्ष देणे. पास्ट मध्ये मी काय केलं आणि मी काय शिकलो असतो किंवा मी पुढे काय करणार आहे यावर लक्ष घालण्यापेक्षा मी आज काय करतो आहे किंवा मी आता काय करतो आहे, प्रेझेंट मध्ये राहून प्रेझेंटचाच विचार करणे.
0: बरं,
1: ही एक महत्वाची स्टेप आहे आणि ती आजकालच्या आयुष्यामध्ये किंवा आजकालच्या जीवनामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
0: खरं,
1: कारण कुठल्याही मुलाला विचारलं आजकाल की तू काय बनणार आहेस तर खूप मोठे मोठे स्वप्न असतात आणि ते स्वप्न कोण दाखवतं, स्वतः आई वडील दाखवतात. की माझा मुलगा काय इंजिनियर बनेल, माझा मुलगा डॉक्टर बनेल. लेट हिम बी इन द प्रेझेंट. ठीक आहे, म्हणजे कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे आपल्या पुढे की आपल्याला असं असं काहीतरी बनायचं आहे. बट दॅट शुड नॉट बी द ओनली एम.
0: खरंय,
1: आपला एम आता सध्यासाठी हवा आहे की आपल्याला आता काय करायचं आहे, आपण प्रेझेंट व्यवस्थित जगतो आहे की नाही. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे देण्याची भावना किंवा दयाळूपणाची भावना. की आपण जे समोरच्या व्यक्तीला मनापासून करतो मग ते आपल्या आई वडिलांविषयी असेल, आजी आजोबांविषयी असेल किंवा आपल्या लहानांविषयी असेल किंवा इतर कोणाशी, एक जी देण्याची भावना असते की जो एक पॉझिटिव्हिटी किंवा एक सकारात्मक जी भावना मनामध्ये येते ती खूप महत्वाची आहे. आणि जेव्हा ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा एक वेगळंच लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळतं.
0: खरं,
1: आणि दॅट सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या मानसिक आरोग्याला हेल्दी ठेवण्यासाठी. ती एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती खूप महत्वाची आहे.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे आपलं मानसिक आरोग्य जर आपल्याला उत्कृष्ट उत्तम दर्जाचं हवं असेल तर आपण नेहमी सकारात्मक विचार करणं हे खूप आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: बी पॉझिटिव्ह ऑलवेज.
1: बी पॉझिटिव्ह अँड कीप युअर माइंड पॉझिटिव्ह.
0: वा वा, खूप छान. डॉक्टर, आज आपण आमच्या सगळ्या मैत्रिणींशी हा जो दिलखुला संवाद साधला त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आणि मैत्रिणींच्या वतीनं आपली खूप खूप आभारी आहे. नमस्कार.
1: थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच.
2: मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, दरवेळी आपल्या कार्यक्रमातून काहीतरी नवं जाणून घेता यावं, नवीन विचार मनात रुजावेत आणि आपल्या रोजच्या जीवनाला नवी दिशा मिळावी हाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचा सदैव प्रयत्न.

असतो. आपला हा स्नेह, आपलं प्रेम आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच नवीन ऊर्जा देत असतात. तेव्हा आपले हे ऋणानुबंध कायम असेच असावेत. याच भावनेनं आजच्या या आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमातून आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं कई बारी या सिनेमातलं. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन। फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा UAE तपास पथकाचा निष्कर्ष। अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 2 सुवर्ण पदकांची प्राप्ती। जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। भारतानं 2014 $1,000 मूल्याचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असलेल्या अर्थव्यवस्थांशी करार केले होते, त्यात वाढ होऊन आता भारतानं 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार केले असून त्यांचं एकत्रित स्थूल राष्ट्रीय उत्पादन मूल्य $6,000 आहे। तसंच त्यात लवकरच आणखी $1,500 मूल्याच्या अर्थव्यवस्थांची भर पडेल असं त्यांनी सांगितलं। यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिक सक्षमता ही सामाजिक सक्षमतेपासून वेगळी करता येणार नसून सर्वसमावेशकता हाच सक्षमतेचा पाया आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं। ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते। बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे। सहमती समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले। एकही नागरिक उद्योग किंवा प्रदेश विकासात मागे राहणार नाही याची खात्री म्हणजेच सक्षमता हे त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते।

0: स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भक्कम ताळेबंद आणि बिगर बँकिंग वित्तसंस्था यांच्या पाठबळामुळे भारतीय वित्तीय व्यवस्था सक्षम झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना. अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8,00,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: भारत हा आता केवळ जहाजांच्या खरेदीत समाधान मानत नाही तर देशांतर्गत जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. सागरी अमृतकाळ व्हिजन 2047 अंतर्गत देश आघाडीचे जहाज बांधणी राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना ही कंपनी केंद्रस्थानी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण करून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवाब विर्क या नावाखाली तुर्कीचं बनावट नागरिकत्व मिळवून नवप्रीत सिंह हेरोईन आणि मेथमेफेटामाईन या अंमली पदार्थांची भारतातून अफगाणिस्तानात तस्करी करत होता अशी माहितीही त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली. भारताच्या यंत्रणांनी त्याला शोधून त्याची खरी ओळख समोर आणून त्याचं प्रत्यार्पण करण्यात यश मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकानं दहशतवादी हल्ला करायचा प्रयत्न केला असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. प्रवासादरम्यान वैमानिकावर कुऱ्हाडीनं हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती युएईचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये एका क्षेपणास्त्राचा मारा झालेल्या कुवेती टँकरवरच्या 5 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. ओमानमधल्या भारतीय दूतावासानं ही माहिती दिली असून ओमानच्या अधिकाऱ्यांनी या बचाव कार्यात केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आतापर्यंत अनेक भारतीय खलाशांना हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या

वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पुरुष क्रिकेटमध्येही भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारतानं पाकिस्तान समोर 212 धावांचं लक्ष ठेवलं आहे. त्यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकात 6 बाद 211 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 192 धावाच करू शकला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोमदेवरामला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकासाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्यांना प्रत्येकी 11 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केली आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75 ते 80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा UAE तपास पथकाचा निष्कर्ष. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, यानंतर ऐकूया जिल्हा वार्तापत्र अहिल्यानगर.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात एव्हिएशन पार्कच्या माध्यमातून 4,000 तरुणांना रोजगाराच्या संधी, भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार आणि जिल्ह्यातील 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना शिक्षक पुरस्कार प्रदान. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये देशातल्या सर्वात मोठ्या एव्हिएशन पार्कची उभारणी केली जात आहे. निबे ग्रुपच्या तसंच संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून 4,000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तसंच पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागात 5,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येणार आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार पूर्वी परकीय देशांवर अवलंबून असलेली संरक्षण उत्पादनं आता देशातच तयार होत असून गणेश निबे यांच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा देशाच्या औद्योगिक नकाशावर नाव कोरत असल्याचा सार्थ अभिमान पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य शासनाच्या कौशल्य उद्योजकता विकास विभागाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ अभियानाचं आयोजन करण्यात आलं. लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या रोजगार महाकुंभात 55 राष्ट्रीय कंपन्या

0: यांनी सहभाग घेतला असून 5,000 अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भुईकोट किल्ल्याच्या विकासकामांना आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा महत्वपूर्ण ठेवा आहे. किल्ल्याच्या संवर्धनासोबतच परिसराचा नियोजनबद्ध विकास, आवश्यक पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीनं उपलब्ध असलेल्या विविध शक्यतांचा विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या सामंजस्य करारामुळे विकासकामांसाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून फुले हरित अभियान हा त्यापैकी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 10 जिल्ह्यांमध्ये दरवर्षी हे अभियान राबवण्यात येईल. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड तसंच संवर्धन करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचा विचार असल्याचं कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी सांगितलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवडीचं महत्व अनन्यसाधारण असल्याचंही ते म्हणाले. शिक्षक दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना प्रवरानगर इथल्या डॉ धनंजय गाडगीळ सभागृहात पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. शिक्षकांनी बदलत्या काळाचं वास्तव लक्षात घेऊन तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासह शिक्षण देण्याचे प्रयत्न सातत्याने करायचं आवाहन विखे पाटील यांनी केलं. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास अर्थात सारथी संस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 122,34,00,000 आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या कामाला गती मिळेल तसंच शिक्षण आणि व्यवसायासाठी भरीव मदत करण्यात आली असल्याची माहिती डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 500 विद्यार्थी आणि 500 विद्यार्थिनी अशा एकूण 1,000 विद्यार्थी क्षमतेच्या 8 भव्य वसतिगृहांच्या उभारणीचं काम आता पूर्ण होत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा कुणबी आणि मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक तसंच सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील अधिकारी तसंच कर्मचारी यांना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे कनिष्ठ अभियंता शैलेश साबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागात काम केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दशरथ राऊत यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण हायकू या काव्य प्रकाराची माहिती देणारी हायकूच्या बनात ही नवी मालिका सुरू करीत आहोत. आजच्या भागात ऐकूया या जपानी काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग एक. हायकू म्हणजे काय? मित्र हो, हायकू नावाच्या एका जपानी काव्य प्रकाराबद्दल मी आता तुम्हाला काही विशेष सांगणार आहे. तसा हा काव्य प्रकार महाराष्ट्रात बऱ्यापैकी स्थान मिळवून रुजला आहे. आज अनेक प्रकाशक हायकूची पुस्तकं प्रकाशित करतायत. हायकू लिहिणाऱ्यांचे अनेक ग्रुप्स व्हॉट्सअपवर दिसतायत. आधी चारोळ्या लोकप्रिय झाल्या होत्या, आता हायकूची बरसात होत आहे. पण मंडळी, कोणताही काव्य प्रकार परदेशातून आपल्याकडे आला तर तो त्याच्या सर्व नियमांसह स्वीकारला पाहिजे, नाही का? म्हणून तो नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता हायकू हा काव्य प्रकार 3 ओळींचा असतो हे सर्वश्रुत आहेच. म्हणजे त्याची शब्दरचना 5-7-5, म्हणजे पहिल्या ओळीत 5 अक्षरं, दुसऱ्या ओळीत 7 अक्षरं, तिसऱ्या ओळीत 5 अक्षरं असतात. पण एवढीच माहिती पुरेशी नाही ना. केवळ 5-7-5 मध्ये रचना केली तर हायकू होत नाही. त्याचे काही नियम असतात, काही वैशिष्ट्ये असतात, ती लक्षात घेतली पाहिजेत. पहिल्या 2 ओळी, हां, म्हणजे हायकूमधल्या पहिल्या 2 ओळी, समोरच्या दृश्याचं वर्णन असतं. हे वर्णन एखाद्या निसर्गाच्या देखाव्याचं असू शकेल किंवा शहरातल्या गजबजाटाचं असू शकेल

0: किंवा एखाद्या मनस्थितीचं सुद्धा असू शकेल. आता मग तिसरी ओळ लिहिली तर ती काय असेल? त्यामुळे दोन ओळीतून साकारलेल्या दृश्याला कलाटणी मिळून त्यातून एखादं तत्वज्ञान सांगितलं जातं, माणसाचा स्वभाव किंवा जगरहाटी सांगितली जाते. उदाहरण पाहिजे तुम्हाला? बघा, उदाहरण देते. समजा तुम्ही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे आहात. रेल्वे गाड्या येतात, माणसं उतरतात जातात, तुम्ही निरीक्षण करतात. काय घडतं ते पहिले वर्णनात्मक लिहित आहात. समोरचं दृश्य कसं लिहाल? गाडी थांबली, प्रवासी उतरले. झालं समोरच्या दृश्याचं वर्णन, म्हणजे हायकूतल्या पहिल्या दोन ओळी. आता तिसरी ओळ जोडायची आहे तर त्यातून जीवनाचा काहीतरी अर्थ सांगितला जाईल. प्रवासी उतरल्यानंतर काय होतं? ते वेगवेगळ्या दिशांना निघून जातात. तर मग असं लिहिता येईल, गाडी थांबली, प्रवासी उतरले आणि पांगले. 5-7-5 मध्ये हायकू. हा, काय सांगतो हा हायकू? प्रवासी एकाच डब्यातून उतरले पण प्रत्येकाचा मुक्काम वेगळा असतो, म्हणून ते पांगतात, वेगवेगळ्या दिशांना जातात आणि हेच जीवनातील सत्य आहे. हायकू लिहिताना आणखीन एक नियम लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे हायकूमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार हे वापरायचे नसतात. समोरच्या दृश्याचं नैसर्गिक वर्णन लिहायचं. आता समजा तुम्ही चंद्रासंबंधी हायकू लिहिताय. चंद्र सुंदर दिसतो, कलेकलेने वाढतो, आकाशात नैसर्गिकपणे विहरतो, ढगाळ होतो, असं क्रियांचं वर्णन तुम्हाला लिहिता येईल. मात्र चंद्र हसला, चंद्र म्हणाला अशा कल्पना केलेल्या हायकू चालत नाहीत. कवितेत हे चालू शकतं पण हायकू रचनेत मात्र हे निषिद्ध आहे. समोरच्या दृश्यातून जीवनाचा अर्थ शोधणे हा स्वभाव असलेल्या कवीला हायकू रचना करणं जमू शकतं. हायकू हा काव्यप्रकार शिरीष पै यांनी महाराष्ट्रात रुजवला, तुम्हाला माहीत आहे. अनेक कवींनी मग हायकू लिहायला सुरुवात केली पण त्यावेळी 5-7-5 अशा अक्षरबंधनात हायकू लिहिला गेला नाही. आता मात्र लिहितात लोक 5-7-5 मध्ये. हायकू हा 3 ओळींचा 17 शब्दवाळ्यांचा मितभाषी बंदिस्त घाट असलेला भावकवितेचा एक स्फुट प्रकार आहे. आपण पुढील भागात त्याच्याबद्दल अधिक समजून घेऊया, हायकू लिहिण्याचा प्रयत्नही करूया.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. भारी, करलाची, माळरानाची किंवा खडकाळ असे जमिनीचे आपण तीन ढोबळ प्रकार मानतो. विभागवार जमिनीची प्रतवारी वेगवेगळी असते. वरवर पाहता जी माती आपण रानामध्ये पाहतो तिला जमीन मानण्याचा प्रघात आहे. परंतु वस्तुतः जमीन ही संजीवन आहे. झाडांना आवश्यक अन्नद्रव्य, ओलावा आणि आधार देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ही जमीन करत असते. त्यामुळे जमिनीचा आणि फळझाडांच्या वाढीचा महत्त्वाचा आणि परस्पर घनिष्ठ संबंध आहे. जमीन म्हणजे नुसती माती नसते. जमिनीत मातीशिवाय हवा, ओलावा आणि सूक्ष्म जीवाणूंचा समावेश होतो. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, तिचा सामू, मातीच्या कणांची रचना इत्यादी बाबी फळ उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. जमीन जिवंत आणि चैतन्यमय असून त्यात गांडूळ, बुरशी आणि इतर जीवाणूंचाही समावेश होतो. तिचा जिवंतपणा कायम ठेवण्यासाठी जमिनीला सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा महत्त्वाचा असतो. जमिनीतील सेंद्रिय आणि रासायनिक स्वरूपातील अन्नद्रव्याचे विघटन जीवाणूंद्वारे होते आणि ते वनस्पतीला उपलब्ध करून दिले जाते. जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल घडून जमिनीतल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवता येते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणावरून जमिनीचं वर्गीकरण करण्यात येतं. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण 20% कमी असेल तर अशा जमिनीला खनिजयुक्त जमीन आणि 20% अधिक सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीला सेंद्रिय जमीन म्हणतात. पुरेसा ओलावा आणि हवा याच्या समन्वयाने झाडांच्या मुळांची योग्य प्रकारे वाढ होत असते. जमिनीची पाण्याची धारण शक्ती ही फळझाडांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब मानली जाते. ज्या जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहतो ती जमीन चांगल्या दर्जाची मानली जाते. याउलट जिच्यामध्ये फार काळ ओलावा राहत नाही ती जमीन साधारण समजली जाते. जमिनीची सुपीकता, जमिनीचा खारवटपणा आणि अल्कलीयुक्त जमिनीच्या आम्ल

0: प्रतिबिंबल निर्देशांकावर जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची कृतीशीलता अवलंबून असते. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतात. जिथे या निर्देशांकांचा समतोल बिघडतो तिथे क्षारपड जमिनीची समस्या तयार होते. खरे म्हणजे आज महाराष्ट्राच्या अनेक भागात जमिनीची गुणवत्ता टिकवली गेली नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषतः नदीकाठच्या काळ्या जमिनीमध्ये ही समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याला आपण शेतकरीही तितकेच जबाबदार आहोत. वारेमाप रासायनिक खतं आणि बेहिशोबी पाण्याचा वापर यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आज उपलब्ध असलेल्या पाण्याचं नीट वाटप होत नाही. अधिक उत्पन्नासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं आणि अवाजवी पाण्याचा वारेमाप पद्धतीने वापर करतात. आज ही पद्धती फारशी बदललेली नाही. जमिनीचे संतुलन पूर्णतः बिघडलेलं आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीतील जीवाणू मोठ्या संख्येने कमी होत आहेत. दर्जेदार चांगल्या प्रतीची जमीन आपल्या हातात राखणं तशीच ती पुढच्या पिढीला सुस्थितीत देणं यातच शेतकऱ्यांचं शहाणपण सामावलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या जमिनीचा पोस सुधारला पाहिजे. अति हावरटपणाने येणारे बकालपण टाळले पाहिजे. त्यासाठी जमिनीची गुणवत्ता कशात आहे हे समजावून घेणे अत्यंत गरजेचं बनलं आहे.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या भागात आपण एका अत्यंत महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, स्वतःच्या स्तनाची तपासणी कशी करायची. प्रत्येक महिलेनी महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनाची तपासणी करणे आवश्यक आहे. पाळी सुरू असलेल्या महिलांनी पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी, तर पाळी थांबलेल्या पोस्ट मेनोपॉझल महिलांनी महिन्यातील एक ठराविक तारीख ठरवून ती तपासणी करावी. ही तपासणी करताना आरशासमोर उभे राहून स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत काही बदल दिसतोय का हे पहावे. त्यानंतर झोपून किंवा आंघोळ करताना हाताच्या मधल्या तीन बोटांनी गोलाकार फिरवत स्तनात आणि काखेत कोणतीही गाठ जाणवते का हे तपासावे. पण याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करून कॅन्सर शोधण्याची खात्रीशीर चाचणी समजू नये. त्यापेक्षा स्वतःच्या ब्रेस्टचा नेहमीचा आकार दिसणं आणि स्पर्शाला कसे वाटतात याची जाणीव असणे महत्वाचे आहे. म्हणजेच आपल्या शरीरात नवीन बदल झाला तर तो आपल्याला लक्षात येईल. मग आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लक्षण नसलेल्या व्यक्तीमध्ये डिझीज शोधण्याचा प्रयत्न. 40 वर्षानंतर मॅमोग्राफीबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी. अनेक महिलांसाठी ती दर 1 ते 2 वर्षांनी केली जाते. मात्र तुमचं वय, कौटुंबिक इतिहास आणि इतर रिस्क फॅक्टर्सनुसार हे अंतर वेगळं असू शकतं. पण समजा तुम्हाला स्तनामध्ये गाठ जाणवली किंवा डॉक्टरांच्या तपासणीमध्ये काही बदल आढळला, मग पुढे काय? सर्वात आधी तर घाबरायचं नाही, कारण ब्रेस्टमध्ये गाठ आढळली म्हणजे कॅन्सरच आहे असं नसतं. डॉक्टर सर्वप्रथम तुमची माहिती घेतात, गाठ कधीपासून आहे, त्यात काही बदल झाला आहे का, वेदना आहेत का, निप्पलमधून डिस्चार्ज आहे का, कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास आहे का इत्यादी. त्यानंतर ब्रेस्ट आणि बगलेची क्लिनिकल एक्झामिनेशन केली जाते. गरजेनुसार इमेजिंग टेस्ट केल्या जातात. त्यात अल्ट्रासाऊंड आणि मॅमोग्राफी यांचा वापर केला जाऊ शकतो. कोणती तपासणी करायची हे

वय, लक्षण आणि क्लिनिकल फाइंडिंग्स यावर अवलंबून असतं. 40 वर्षाखालील महिलांसाठी सहसा ब्रेस्ट सोनोग्राफी केली जाते आणि 40 वर्षावरील महिलांसाठी मॅमोग्राफी ही सर्वात महत्वाची चाचणी आहे. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचा विशेष प्रकारचा एक्सरे. ती ब्रेस्टमध्ये संशयास्पद बदल शोधण्यासाठी वापरली जाणारी एक इमेजिंग टेस्ट आहे. जर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफीमध्ये काही संशयास्पद वाटले तर डॉक्टर बायोप्सी करण्याचा सल्ला देतात. बायोप्सी म्हणजे नेमकं काय? बायोप्सीमध्ये संशयास्पद भागातून छोटासा टिश्यू सॅम्पल घेतला जातो आणि तो मायक्रोस्कोपखाली तपासला जातो. इथे मला एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे. अनेकांना वाटतं की सुई टोचल्यामुळे किंवा बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर शरीरात पसरतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बायोप्सी हाच एकमेव मार्ग आहे ज्याने गाठ कॅन्सरची आहे की नाही हे 100% खात्रीने सांगता येते आणि पुढील उपचार ठरवता येतात. त्यानंतर जर कॅन्सर असल्याचं निदान झालं तर पुढचा प्रश्न असतो, कुठला कॅन्सर, किती मोठा आहे, तो कुठपर्यंत आहे आणि त्यावर

0: करतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बायोप्सी हाच एकमेव मार्ग आहे ज्याने गाठ कॅन्सरची आहे की नाही हे 100% खात्रीने सांगता येते आणि पुढील उपचार ठरवता येतात. त्यानंतर जर कॅन्सर असल्याचं निदान झालं तर पुढचा प्रश्न असतो कुठला कॅन्सर, किती मोठा आहे, तो कुठपर्यंत आहे आणि त्यावर कोणता उपचार योग्य आहे. आणि उद्या आपल्या शेवटच्या भागात आपण सर्वात जास्त भीती वाटणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालंच तर उपचार काय असतात, ब्रेस्ट काढावीच लागते का आणि कॅन्सरनंतर पुन्हा सामान्य आयुष्य जगता येतं का. पण आजच्या भागात सर्वात महत्त्वाचा संदेश असा, गाठ सापडली म्हणजे घाबरायचं नाही पण तपासणी पुढेही ढकलायची नाही.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी सृष्टीज्ञान संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर कुणाल अनेराव यांच्याशी बातचीत करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया स्थानिक जैव विविधतेचं संवर्धन करताना पारंपरिक पिकं असतील किंवा पारंपरिक पिकांची जी काही बियाणे असतील यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते समजून घेऊया.
1: जसं मी म्हटलं की पारंपरिक बियाणे आणि आपली जी स्थानिक देशी वाण आहेत ही केवळ नुसती उत्पादनाची साधनं नसून ते एक आपल्या आजूबाजूचा जो जैवविविधता आहे ती शाबूत ठेवण्यासाठी सर्वात मोठं काम करते. कारण संकरित बियाणाच्या तुलनेत पारंपरिक बियाणं आहेत ही स्थानिक पर्यावरणाशी हजार वर्षापासून जुळलेली आहेत. म्हणजे तिथे येणारे कीटक म्हणा, तिथे येणारे पक्षी म्हणा, त्यांना त्यांचं खाद्य काय आहे ते माहिती आहे. त्यामुळे जर ते खाद्य त्यांना मिळालं नाही तर निश्चितच त्यांच्यासुद्धा काही आजूबाजूचा हॅबिटॅट आहे ते नुकसान जास्तीत जास्त होऊ शकतं. पारंपरिक आपली जी शेती होती ती फक्त एकसुरी नव्हती. जे आजकाल एकसुरी लागवडीमुळे पक्ष्यांच्या सुद्धा जैवविविधतेवरती खूप मोठा परिणाम झाला आहे, तर पूर्वीची जी शेती होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती. आंतरपिके घेतली जात होती, मिश्र पिके घेतली जात होती, त्यामुळे वर्षभर ह्या पिकांवरती फुलं यायची किंवा बांधावरती लावलेली जी काही झाडं होती त्याच्यावरती विविध फुलं यायची आणि निश्चितच ती फुलं असल्यामुळे मधमाशा येणं,

0: पिकं छोटी झाल्यामुळे निश्चितच त्यांचा जो अधिवास आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून ही पारंपरिक बियाणं जपणे आपल्याला गरजेचं आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो हे जाणून घेत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण स्थानिक जैवविविधतेमध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा या पिकांचं जे काही बियाणं असेल यांचा काय रोल आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये किती प्रमाणात बदल होतो, कमी करता येतो याविषयी जाणून घेऊयात. नमस्कार.
0: धन्यवाद सर.

0: ने पाकिस्तान को हराकर स्वर्ण पदक जीता। पुरुष हॉकी के फाइनल में भारत का मुकाबला मलेशिया से। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 वाजलेले आहेत। आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, आज कर्नाटक संगीत। आज वसंता शंकररामन आणि रेवती नटराजन यांचं युगल गायन आपल्याला ऐकवत आहोत। त्यांनी गायलेले राग अमृत वर्षिणी आणि नटाई आणि लतांगी। त्यांना व्हायोलिनची साथ केली आहे वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगमची साथ केली आहे सतीश कृष्णमूर्ती यांनी। ऐकूया वसंता शंकररमण आणि रेवती नटराजन यांनी गायलेला राग अमृतवर्षिणी।

0: वसंता शंकररामन आणि रेवती नटराजन यांनी गायलेले राग अमृतवर्षिणी, नटाई आणि लतांगी आपण ऐकले. त्यांना वॉलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगमची साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार झाले असून त्यात लवकरच भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठीही सामाजिकदृष्ट्या टिकाव धरणं आवश्यक असून त्याकरता सर्वसमावेशकता अंगीकारावी लागेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भारत हा आता केवळ जहाजांचा खरेदीदार राहिला नसून जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना. अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी

0: आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
1: विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे, तर 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुका लढवणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार देईल असं काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. अमरावतीची भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुमनं आनंद व्यक्त केला.
2: बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकअप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत, मतलब मेहनत करके सब कुछ लाया है.
1: पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेलं 212 धावांचं लक्ष गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्यपदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पांघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकांसाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. IIT मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे 10 तास चौकशी केली. साहिलच्या पालकांनी प्राध्यापक डुल्ला यांच्यावर साहिलला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्याशी जाती आधारित भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2-3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं

0: भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2-3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। सायंकाळचे 5 वाजत आहेत, आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे। दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सभेच्या सुरुवातीलाच आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या।

0: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. अमरावतीच्या कुमकुम मोहोडनं आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात तर प्रणवी उर्स हिनं गोल्फमध्ये सुवर्णपदक मिळवलं. पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात कांस्यपदक जिंकलं. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित भागातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस पाय काढता घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कर्नाटक संगीत. यामध्ये आपण ऐकू शकाल मालती कृष्णमोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग रितीगौडा कल्याणी आणि सिंधू भैरवी यांना मृदंगमची साथ दिली आहे रोहित प्रसाद यांनी. तर ऐकूया मालती कृष्णमोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग रितीगौडा कल्याणी आणि सिंधू भैरवी.

0: शासन कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. अमरावतीच्या कुमकुम मोहोडनं आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात तर प्रणवी उर्स हिनं गोल्फमध्ये सुवर्णपदक मिळवलं. पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात कांस्यपदक जिंकलं. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित भागातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस पाय काढता घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कर्नाटक संगीत. यामध्ये आपण ऐकू शकाल मालती कृष्णमोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग रितीगौडा कल्याणी आणि सिंधू भैरवी यांना मृदंगमची साथ दिली आहे रोहित प्रसाद यांनी. तर ऐकूया मालती कृष्णमोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग रितीगौडा कल्याणी आणि सिंधू भैरवी.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णमोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग रीती गौडा कल्याणी आणि सिंधू भैरवी ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे ठीक 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार मित्रांनो, आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमात मी नेहा
1: आणि मी दर्शन आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता स्टुडिओला येण्यासाठी मी जेव्हा घरातून निघालो तेव्हा आमच्या बाजूच्या मावशी त्यांच्या घरी खूप साफसफाई, झाडू बिडू काढून मस्त स्वच्छता करत होत्या.
0: अच्छा, अरे हो, नवरात्र नाही का येत आता काही दिवसातच, म्हणून करत असतील त्या. भांडी वगैरे घासून ठेवणं, साफसफाई करणं, अरे माझ्या आईने पण सुरू केलंय.
1: अच्छा, नाही ते छानच आहे. पण मग मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना विचारलं, मावशी हे काय हो?
0: हे काय म्हणजे, तुला दिसत नव्हतं का ते त्यांच्या घराची स्वच्छता करत होते म्हणून?
1: ते तर दिसत होत ग, पण त्या जे त्यांच्या घराचा कचरा आमच्या घरासमोर टाकत होत्या मी त्याबद्दल बोलत होतो.
0: अच्छा असं होय, मग रे मग काय बोलल्या त्या?
1: मग काय नाही, म्हणे तिकडच्या दिशेले वारा होता म्हणून येऊन गेला शिन कचरा तिकडे, जाऊ दे जाईल म्हणे पुढे परत.
0: वा वा वा, मावशी जोमात आणि दर्शन भाऊ कोमात. अरे हे असंच असतं, आपल्या घरातून किंवा आपल्या जवळून कचरा आपण फेकला की झाली स्वच्छता, पण नेमका कचरा कुठे टाकू नये हे लोकांना कधी कळेल कुणास ठाऊ. पण हा स्वच्छतेचा आणि कचऱ्याचा काय विषय आणलास रे तू अचानक, की सहज किस्सा सांगितला?
1: सहज सांगितला पण योगायोगच आहे ना, काल महात्मा गांधींची जयंती देशभरात नवे नवे तर जगभरात साजरी झाली आणि त्यानिमित्त आता स्वच्छता महा पण सुरू आहे, म्हणून जरा याविषयी बोलायचं होतं आपल्या मित्रांशी. तर हा किस्साही आज घडला म्हणून विषय निघाला.
0: अच्छा, नाही पण हा विषय खूप गंभीर आणि तितकाच महत्वाचाही आहे. आणि याचा संबंध आपल्या घराशी, आपल्या रस्त्यांशी, आपल्या गावाशी आणि आपल्या शहराशी आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या विचारांशी देखील आहे.
1: अगदी खरं. पण खरं सांगायचं तर स्वच्छता म्हणजे फक्त झाडू हातात घेणं नाही, स्वच्छता म्हणजे सवय, शिस्त आणि जबाबदारी.
0: आणि या स्वच्छतेच्या विचारांना आपल्या राष्ट्रपित्याने खूप महत्व दिलं होतं, महात्मा गांधींनी.
1: हो, 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती आपण साजरी केली. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाच्या विचारांसोबतच स्वच्छतेलाही त्यांच्या जीवनात विशेष स्थान होतं.
0: गांधीजींसाठी स्वच्छता ही केवळ बाह्य गोष्ट नव्हती, शरीराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता या सगळ्यांचा त्यांनी आग्रह धरला.
1: गांधीजींच्या जीवनाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, ते केवळ बोलत नसत तर स्वतः कृती करत असत.
0: हो, आश्रमात स्वच्छतेची काम ही कुणा एका व्यक्तीची जबाबदारी नसून सर्वांची जबाबदारी आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता.
1: आणि आज आपण काय करतो, कचरा हातात आहे, समोर कचरा पेटी आहे, कचरा पेटी अगदी 2 पावलांवर आहे आणि तरीही
0: वाऱ्याची दिशा योग्य आहे का असा विचार करून कचरा रस्त्यावर.
1: आणि मग म्हणायचं, शहर स्वच्छ का नाहीये?
0: गांधीजींच्या विचारांचा गाभा अगदी साधा आहे, आपण बदललो तर समाज बदलेल.
1: आपण नेहमी म्हणतो ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने रस्ते स्वच्छ ठेवायला हवेत.
0: नक्कीच, प्रशासनाची जबाबदारी आहे,
1: पण त्याच वेळी आपलीही जबाबदारी आहे ना.
0: हो, प्रशासनाने कचरा पेटी ठेवली आणि आपण तिच्या बाजूला कचरा टाकला तर स्वच्छता कशी होणार ना?
1: कचरा पेटीचा उपयोग कचरा गोळा करण्यासाठी असतो,
0: कचरा पेटीच्या आजूबाजूला कचरा टाकण्यासाठी नाही.
1: म्हणून मित्रांनो, ही स्वच्छता मोहीम जर आपण सिरियसली हाती घेतली तरच आपण गांधीजींचं स्वप्न पूर्ण करू शकतो.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेचा संदेश व्यापकपणे पोहोचवण्यासाठी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात आणि 2 ते 31 ऑक्टोबर हा स्वच्छता माह आता पाळला जातोय.
0: मित्रांनो, 2 ते 31 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता माह पाळण्याचा हा संकल्प म्हणजे केवळ काही दिवस झाडू हातात घेण्यापुरता मर्यादित नसावा. स्वच्छता माहाचा खरा उद्देश आहे स्वच्छतेची सवय निर्माण करणे.
1: आणि ती सवय कशी लागते?
0: छोट्या छोट्या कृतींनी. मित्रांनो, महात्मा गांधींचं स्वच्छतेच्या बाबतीत बारीक लक्ष असायचं. एखादी वस्तू अस्वच्छ असली तर ते समोरच्या माणसाला टोकण्यापेक्षा स्वतः ते साफ करत असत.
1: आणि मित्रांनो, अशीच एक घटना गांधीजींच्या सहयोगी आणि पर्सनल असिस्टंट असलेल्या मनू गांधी यांच्या अनुभवातली आहे. ही घटना आहे पश्चिम बंगाल

0: बंगालमधील नौखाली या गावातली. तर गांधीजींचा हा स्वच्छतेचा किस्सा आपण ऐकूया.
1: नौखालीचे रस्ते पायवाटेपेक्षा लहान होते. काही काही रस्ते तर इतके अरुंद असत की बापूंना पुढे आणि मला मागे चालावं लागे. माझा आधार नसला की त्यांना काठीचा आधार घ्यावा लागायचा. वाटेल त्या ठिकाणी पडलेली घाण बापूंना फारच अस्वस्थ करे. त्यांना उघड्या पायांनी त्या घाणेरड्या रस्त्यानं जावं लागे. आजूबाजूला मल, थुंकी, कचरा आदी पडलेला असायचा. त्यांना झाडाची पाने घेऊन तो साफ करताना पाहून मी स्तब्धच झाले. रागाने मी त्यांना विचारलं, बापूजी तुम्ही मला का लाजवताय? मी इथे मागेच होते ना, मग मला सांगण्याऐवजी तुम्हीच ती साफ करताय? तेव्हा हसतच बापूजी म्हणाले,
2: अगं अशी कामं करण्यात मला किती आनंद वाटतो याची तुला कल्पना करता येणार नाही. बोलण्यापेक्षा करून टाकणे यात मला कमी कष्ट होतात.
1: मी म्हटलं, हो पण गावातले लोक पाहत आहेत, त्याचं काय? बापू म्हणाले,
2: तू बघ, उद्यापासून मला असे घाणीने भरलेले रस्ते साफ करण्याची जरूरच भासणार नाही. कारण लोकांना हे कळलंय की असं काम करणं हे हलकेपणाचं नाही आहे.
1: मी म्हणाले, समजा उद्या ही घाण साफ झाली पण परवा पुन्हा रस्ता जसा होता तसाच झाला तर? तेव्हा तुम्ही काय कराल? ते लगेचच उत्तरले,
2: तर मी तुला बघायला पाठवीन. रस्ता तसाच घाणीने भरलेला असला तर स्वतः साफ करायला येईन.
1: आणि खरंच तसंच घडलं. दिवसा मी बघायला गेले तर रस्ता घाणीनं भरला होता, पण बापूंना सांगायला न जाता मी तो स्वतःच झाडून स्वच्छ केला. नंतर त्यांना म्हणाले, मी रस्ता स्वच्छ केला, माझ्यासोबत गावातले लोकही होते आणि त्यांनी मला वचन दिलंय की उद्या तुम्ही यायची गरज नाही, आम्हीच रस्ता स्वच्छ ठेवू.
0: गांधीजींचं स्वच्छतेचं धोरणही अजबच होतं. चळवळ स्वातंत्र्याची असो वा स्वच्छतेची, ते कायम पुढे आणि प्रामाणिक असायचे.
3: आणि असाच प्रामाणिकपणा ठेवायची आपली आज जबाबदारी आहे. जसं की सार्वजनिक ठिकाणी कचरा कचरा पेटीत टाकणे आणि घराचा कचरा कचरा गाडीत टाकणे,
0: ओला आणि सुका कचरा वेगळा करणे,
3: प्लास्टिकचा अनावश्यक वापर कमी करणे,
0: सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि सर्वात महत्वाचं, मी एकटा काय करू हा प्रश्न सोडून मी आज काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारणे. नेहा मला एक सांग, काही लोक घरात इतकी स्वच्छता ठेवतात की घरात पडलेला एक छोटासा कागद दिसला तरी त्यांना चैन पडत नाही.
3: हो,
0: पण तीच व्यक्ती घराबाहेर पडली की त्या व्यक्तीच्या हातातला कागद रस्त्यावर कुठेही फेकला जातो.
3: हीच मानसिकता बदलण्याची आज गरज आहे. घर स्वच्छ आणि रस्ता घाण हे योग्य नाही. आपली खोली स्वच्छ आणि शाळेचा परिसर घाण हे योग्य नाही. आपलं दुकान स्वच्छ आणि दुकानासमोरचा रस्ता घाण हे देखील योग्य नाही.
0: कारण स्वच्छता ही फक्त आपल्या घराची नाही तर ती सार्वजनिक संस्कृतीची बाब आहे.
3: गांधीजींच्या विचारात श्रमाला फार मोठं स्थान होतं. कोणतंही काम लहान नाही ही भावना त्यांनी रुजवली.
0: आज आपण स्वच्छतेचं काम करणाऱ्या व्यक्तीकडे कसं पाहतो याचाही विचार करायला हवा.
3: जो आपल्या परिसरातील कचरा साफ करतो तो समाजासाठी महत्वाचं काम करत असतो.
0: पण त्याचा आदर करणे इतकंच महत्वाचं म्हणजे आपण कचरा कमी करणं.
3: अगदी.
0: आपण कचरा निर्माण करायचा, तो रस्त्यावर टाकायचा आणि मग सफाई कर्मचारी तो उचलणार, म्हणजे आपण चुकीचं काम करायचं आणि दुसऱ्याने त्याची शिक्षा भोगायची.
3: नाही.
0: म्हणून गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांचा खरा अर्थ आहे स्वच्छता स्वतःपासून सुरू करणे.

0: हा संदेश आपल्या कृतीतून देणारे महान समाजसुधारक म्हणजे संत गाडगे बाबा।
1: गाडगे बाबा गावोगावी फिरत असत। एखाद्या गावात पोहोचल्यावर ते सर्वप्रथम हातात झाडू घेऊन रस्ते, गटारे आणि परिसर स्वच्छ करायचे, त्यानंतरच ते लोकांना उपदेश करायचे।
0: त्यांच्या मते केवळ मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्यापेक्षा आपला परिसर स्वच्छ ठेवणे, गरजूंची सेवा करणे आणि समाज हिताचे काम करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे। ते लोकांना अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देत।
1: आधी केले मग सांगितले असं गाडगेबाबांचं धोरण होतं आणि युवकांच्या बाबतीत तर ते खूप स्पष्ट होते।
0: दर्शन, युवकांवरून आठवलं, युववाणी म्हणजे युवकांचा आवाज, त्यामुळे स्वच्छतेच्या विषयात युवकांची भूमिका काय असावी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे। बरं,
1: अगदी खरंय। आजचा युवक सोशल मीडियावर एका मिनिटात हजारो लोकांपर्यंत संदेश पोहोचवू शकतो।
0: म्हणजे एक स्वच्छतेचा चांगला संदेश,
1: एक फोटो,
0: एक छोटासा व्हिडिओ
1: आणि हजारो लोकांपर्यंत जनजागृती।
0: पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी।
1: कोणती?
0: फक्त स्वच्छता अभियानाचा फोटो सोशल मीडियावर टाकून उपयोग नाही।
1: म्हणजे फोटोमध्ये हातात झाडू आणि फोटो काढल्यावर झाडू बाजूला?
0: हो, स्वच्छता ही फोटोसाठीची कृती नसून जीवनशैली झाली पाहिजे।
1: स्वच्छता म्हणजे फक्त कचरा उचलणं नाही, त्याचा संबंध पर्यावरणाशीही आहे।
0: प्लास्टिकचा अतिरेक, कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट, पाण्याचं प्रदूषण, सार्वजनिक ठिकाणी घाण, या सगळ्यांचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होत असतो
1: आणि पर्यावरणाचा परिणाम शेवटी आपल्या जीवनावरच होतो।
0: म्हणूनच कचरा कमी करा, वस्तूचा पुनर्वापर करा, प्लास्टिकचा वापर कमी करा, पाणी वाचवा, वृक्षांचे संरक्षण करा आणि सार्वजनिक ठिकाणे आपलीच आहेत या भावनेने त्यांची काळजी घ्या।
1: नेहा, आपण बाह्य स्वच्छतेबद्दल खूप बोललो, पण गांधीजींच्या विचारांमध्ये आणखी एक स्वच्छता आहे।
0: हो, मनाची स्वच्छता।
1: मनात द्वेष, मत्सर, अहंकार, असूया ठेवून बाहेरचा परिसर स्वच्छ केला तर
0: मग अर्धी स्वच्छता झाली ना।
1: बरोबर, म्हणून मन स्वच्छ ठेवणं ही तितकंच गरजेचं आहे।
0: दुसऱ्याबद्दल आदर, मतभेद असतील तर संवाद, चूक झाली तर ती मान्य करण्याची तयारी आणि दुसऱ्याला मदत करण्याची भावना,
1: ही सुद्धा एक प्रकारची स्वच्छताच आहे। ती म्हणजे विचारांची स्वच्छता।
0: आजपासून एक आठवडा स्वतःकडून स्वच्छतेच्या 5 सवयी पाळायच्या।
1: पहिली, कचरा रस्त्यावर टाकणार नाही।
0: दुसरी, ओला आणि सुका कचरा वेगळा करणार।
1: तिसरी, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणार।
0: चौथी, आपल्या घराबरोबरच आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणार।
1: आणि पाचवी,
0: इतरांना दोष देण्याआधी स्वतः उदाहरण घालून देणार।
1: वा, ही झाली खरी गांधीगिरी। 2 ऑक्टोबरला आपण गांधीजींची जयंती साजरी करतो,
0: पण गांधीजींच्या विचारांना खरी आदरांजली फक्त त्यांच्या प्रतिमेला हार घालून होत नाही,
1: तर त्यांच्या विचारांपैकी एखादा विचार आपल्या जीवनात उतरवून होतो।
0: स्वच्छतेचा विचारही त्यापैकी एक।
1: 2 ते 31 ऑक्टोबरचा स्वच्छता माह हा केवळ एक कार्यक्रम नाही,
0: तर तो स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी आहे।
1: कारण स्वच्छ रस्ता सरकार बनवत नाही,
0: स्वच्छ रस्ता आपण सगळे मिळून बनवतो।
1: स्वच्छ शाळा केवळ सफाई कर्मचारी बनवत नाही,
0: ती विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा मिळून बनवतात।
1: आणि स्वच्छ शहर केवळ महानगरपालिका बनवत नाही,
0: तर ते नागरिक आणि प्रशासन मिळून बनवतात।
1: आणि स्वच्छ भारत
0: तो आपण सगळे मिळून घडवतो।
1: चला तर आज एक छोटासा संकल्प करूया।
0: मी स्वतः कचरा करणार नाही।
1: मी इतरांनी केलेला कचरा पाहून केवळ तक्रार करणार नाही, तर शक्य असेल तेव्हा योग्य कृती करेन।
0: मी सार्वजनिक ठिकाणांना माझ्या घरा इतकंच महत्व देईल।
1: मी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करेल।
0: आणि सर्वात महत्वाचं, स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, ती आपली जीवनशैली आहे।
1: गांधीजींच्या विचारांना विनम्र अभिवादन करूया।
0: स्वच्छतेचा संकल्प आणि सुंदर भारताच्या निर्मितीसाठी शुभेच्छा देऊया आणि वळूया एका म्युझिकल ब्रेक कडे।

0: मित्रांनो, आजच्या युवावाणी या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युवावाणी विभाग द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
0: गुड बाय.
1: ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
3: श्रोत्याहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानी. आतापर्यंतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन. आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतली भारतीय खेळाडूंनी आपली मोहीम फत्ते केली आहे. भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर राहिला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण 85 पदकं कमावली. यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत 169 सुवर्ण पदकांसह एकूण 341 पदकं जिंकून चीन पहिल्या, तर 83 सुवर्ण पदकांसह एकूण 268 पदकं जिंकून जपान दुसऱ्या आणि 38 सुवर्ण पदकांसह एकूण 149 पदकं जिंकून दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघानं आज मलेशियावर 5-1 अशी मात करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला हॉकी संघानं कालच सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटमध्ये पुरुषांच्या संघानं पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेल्या 212 धावांचं लक्ष गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. महिला गोल्फ सांघिक स्पर्धेत आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी रौप्य पदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या यशामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुम म्हणाली,
2: बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आज से शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकअप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मेहनत करके सब कुछ लाया है.
1: कुस्तीगीर अमन सेहरावत याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं, तर दीपक पुनिया यानं 97 किलो वजनी

0: गटात कांस्य पदक मिळवलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विविध मान्यवरांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
1: आशियाई स्पर्धांमध्ये यंदा भारतानं तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्लीत 1951 झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला 15 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकं मिळाली होती. 2022 चीनच्या हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं सर्वाधिक 107 पदकांची लयलूट केली होती. यात 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. त्याखालोखाल 2018 जकार्ता इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकंदर 69 पदकं मिळवली होती. भारताच्या न्यायव्यवस्थेतला विलंब एकेकाळी चर्चेचा विषय होता, पण नवे फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर FIR दाखल होण्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत 3 आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भोपाळमध्ये व्यक्त केला. देशात निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असून सर्व निवडणुका बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. कर्नाटकात कलबुर्गी इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. निवडणुकीत गैरप्रकार करून निवडून आलेली लोकसभा आणि सर्व विधानसभा बेकायदेशीर असून ही सभागृह तात्काळ बरखास्त करावी आणि नव्याने मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सुमारे 500 आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, गर्दी जमवणं, घोषणाबाजी करणं आणि ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दरम्यान या आंदोलनात लहान मुलांना एकत्र आणल्याच्या आणि त्यांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मुंबई पोलीस, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इतरांना नोटिसा बजावल्या आहेत. यावर काय कारवाई केली याचा अहवाल 1 आठवड्यात मागवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेजस लढाऊ विमानांच्या पुरवठ्याला उशीर होत असल्यामुळे भारतीय वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे असं वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी म्हटलं आहे. आगामी वायुसेना दिनानिमित्त नवी दिल्लीत घेतलेल्या एका वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. संरक्षण मंत्रालयाने 2021 हिंदुस्तान एरोनॉटिक्स बरोबर 83 तेजस विमान पुरवठ्यासाठी करार केला होता, परंतु आतापर्यंत एकही विमान मिळालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हैदराबादमधल्या लष्करी तळावरच्या रायफल चोरीत सहभागी असलेल्या 7 पोलिसांनी आज अटक केली आहे. यामध्ये 3 लष्करी जवानांचा समावेश आहे. लष्कराच्या मद्रास रेजिमेंटच्या एका निवृत्त हवालदाराने 30 ऑगस्टच्या रात्री हैदराबादच्या लष्करी तळावरून काही रायफल्स चोरल्या होत्या. त्याला 11 सप्टेंबरला अटक झाल्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्या 7 साथीदारांची नावं समोर आली. युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनकडे आलेल्या 4 भारताचा प्रस्ताव हा सर्वात विस्तृत आहे, त्याचा विचार करायची युक्रेनची तयारी असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलं आहे. परस्परांच्या ऊर्जा आस्थापनांवरचे हल्ले थांबवणं आणि काळ्या समुद्रात युद्धबंदी लागू करण्यावर या प्रस्तावात भर असल्याची माहिती त्यांनी दिली. हा संघर्ष थांबवून दोन्ही देशांना पटण्याजोगा तह करण्याची उत्तम कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कालच सांगितलं होतं.

0: ऊर्जा आस्थापनांवरचे हल्ले थांबवणं आणि काळ्या समुद्रात युद्धबंदी लागू करण्यावर या प्रस्तावात भर असल्याची माहिती त्यांनी दिली. हा संघर्ष थांबवून दोन्ही देशांना पटण्याजोगा तह करण्याची उत्तम कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कालच सांगितलं होतं. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या एका खासगी कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या काही अयोग्य कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याच्या दिशेने सेबी प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदारांचं नुकसान करू शकणाऱ्या काही लहान कंपन्यांच्या आयपीओवर सुद्धा लक्ष असल्याचं सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्षणे यांनी म्हटलं आहे. सेबीकडे देखरेख ठेवणारी यंत्रणा आहे, लाईव्ह डेटावर सेबीचं लक्ष असतं. याशिवाय देखरेख ठेवणाऱ्या नव्या यंत्रणेचं काम जवळपास पूर्ण होत आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बांगलादेशच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना यांचं बांगलादेशकडे प्रत्यार्पण करणाऱ्या विनंतीची पडताळणी सुरू आहे. त्यांचं प्रत्यार्पण कधीपर्यंत पूर्ण होईल याची कालमर्यादा आताच देता येणार नसल्याचं भारताचे बांगलादेशातले राजदूत दिनेश त्रिवेदी यांनी आज स्पष्ट केलं. ढाक्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आसरा घेतला. त्यावेळी त्या प्रधानमंत्री पदावर विराजमान होत्या, त्यामुळे त्यांना भारतात येण्यापासून रोखण्याचा पर्याय भारताकडे नव्हता, असंही ते म्हणाले. फ्लाय दुबई विमानातल्या झटापटी प्रकरणी भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छर यांच्या सहवैमानिकाचा प्रयत्न दहशतवादी हल्ला करण्याचाच होता असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. त्यानं वैमानिकानं प्रवासादरम्यान स्मिथ यांच्यावर कॉकपिटमधल्या कुऱ्हाडीने हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती UAEचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. दरम्यान दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तौम यांनी आज कॅप्टन स्मिथ मच्छर यांची भेट घेतली आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 17 षटकात 1-124 धावा झाल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, पण KL राहुलच्या नाबाद 129 धावांच्या जोरावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये 7-351 धावा केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानी, आतापर्यंतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन. आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होतात. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील पोवाडा, शाहीर अप्पा कांबळे आणि पार्टी यांच्या स्वरात, आणि त्यानंतर लगेचच साधी राणी थोर हे गीत आपण ऐकणार आहात गोपीनाथ रोटे आणि पार्टी यांच्या स्वरात. तर सुरुवातीला ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील पोवाडा, शाहीर अप्पा कांबळे आणि पार्टी यांच्या स्वरात.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात रमेश वैद्य यांची ही रचना.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
0: श्रोते हो, ठीक 8:45 समाचार संध्या हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.